0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. चारुहासिनी भावे आपल्यासोबत होत्या. कसा होता कार्यक्रम? अभिप्राय जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. मनीष पुन्हा येईलच एका नवीन कार्यक्रमासोबत, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कनासूर.

गुड मॉर्निंग, तुम्ही ठेवून आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसूरती आणि भक्तिमय सकाळ या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. मनीषा तुमच्यासोबत. आज आहे शुक्रवार 18 सप्टेंबर 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार सांगते. मनात श्रद्धा, वाणीत गोडवा आणि कृतीत सेवा असेल तर जीवनातील प्रत्येक दिवस हा मंगलमय होतो. आजच्या पंचांगानुसार भाद्रपद शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी दुपारपर्यंत असून त्यानंतर अष्टमी तिथी सुरू होतीये. ज्येष्ठा नक्षत्र रात्रीपर्यंत आहे. आजच्या दिवसाशी संबंधित धार्मिक परंपरांमध्ये ललिता सप्तमी आणि गौरी पूजन यांचा उल्लेख आढळतो. काही भागांमध्ये गौरी पूजनाची परंपरा गणेशोत्सवाशी जोडलेली आहे. आता आजचे दिनविशेष पाहू आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते सांगते. उरी आतंकी हल्ला झाला आणि जैश ए मोहम्मद या दहशतवादी गटाने केलेल्या भारतातील जम्मू आणि काश्मीरमधील उरी हल्ल्यात भारतीय लष्करांचे 19 जवानांचे निधन झाले. घटना आजचीच आहे. साल होतं 2016. सिक्कीममध्ये भूकंप झाला आणि ईशान्य भारत, नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि दक्षिण तिबेटमध्ये तो भूकंप जाणवला. ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शक यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला. दिवस होता आजचाच. व्यंकटेश माडगुळकर साहित्य

यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर झाला. कालिदास संस्कृत विद्यापीठ महाराष्ट्राची स्थापना झाली तेही आजच्याच दिवशी. हैदराबाद मुक्तीसंग्राम झाला आणि ऑपरेशन पोलो भारतीय सैन्याने हैदराबादच्या सैन्याचे आत्मसमर्पण स्वीकारल्यानंतर ते बंद करण्यात आले. दिवस होता आजचाच. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना झाली तीही आजच्याच दिवशी. महात्मा गांधी यांची हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी 21 दिवसांचे उपोषण सुरू झाले तोही दिवस होता आजचाच. ख्रिस्तोफर कोलंबस दर्यावरती शेवटच्या सफरीत होंडुरास येथे पोहोचले तेही आजच्याच दिवशी. साल होतं 1505. आता आजचे जन्मदिवस पाहू. अनंत गाडगीळ भारतीय राजकारणी यांचा आज जन्मदिवस. अविष्णुवर्धन भारतीय अभिनेते यांचाही जन्म आजचाच आहे. रवी नाईक गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे सदस्य यांचाही जन्म आजचाच आहे. उपेंद्र राव भारतीय अभिनेते दिग्दर्शक यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहू. धोनी 90.4 FM.

0: अपनाइए और हृदय में कर्तव्य का बोध जगाइए। ऐसी हमारी आपके लिए हार्दिक शुभकामनाएं हैं।
1: आज आपण भक्ती आणि सेवाभाव याविषयी थोडा विचार करूया। भक्ती म्हणजे केवळ पूजा आरती किंवा धार्मिक विधी नव्हे, आपल्या कृतीतून दुसऱ्याच्या जीवनात आनंद निर्माण करणे, गरजू व्यक्तीला मदतीचा हात देणे, आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहणे आणि मनामध्ये अहंकार न ठेवणे ही देखील भक्तीचीच रूपे आहेत। आपण मंदिरात देवासमोर दिवा लावतो, पण आपल्या मनातील अंधकार दूर करण्यासाठी ज्ञानाचा दिवा लावणेही तितकेच आवश्यक आहे। आपण देवाला फुले अर्पण करतो, त्याचप्रमाणे आपल्या शब्दांमधून दुसऱ्याला आनंद देणे ही सुद्धा सुंदर अर्पणाची भावनाच आहे। आपण नैवेद्य अर्पण करतो, त्याचप्रमाणे आपल्या कष्टातून मिळालेल्या गोष्टीतून गरजू व्यक्तीसाठी काही हिस्सा देणे हे देखील सेवा आहे। म्हणूनच देवाची पूजा मंदिरात होते, पण देवत्वाची अनुभूती आपल्याला आचरणातून दिसते। आजच्या दिवशी आपण मनाशी एक छोटासा संकल्प करूया, मी कुणालाही विनाकारण दुःख देणार नाही, शक्य असेल तेव्हा मदत करीन आणि माझे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडेन। हीच खरी भक्ती आणि हीच खरी साधना। हे होते आजचे आध्यात्मिक विचार आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहू अणुधोनी 90.4 FM KLE कणसू।

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणुधुनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात. आणि आता आपण आजचं राशी भविष्य ऐकू. सुरुवात करते मेष राशीपासून. आज आत्मविश्वास वाढेल. नवीन काम सुरू करण्यापूर्वी योग्य नियोजन करा. कुटुंबातील व्यक्तीचे सहकार्य मिळेल. वृषभ राश, आर्थिक बाबतीत संयम आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळा. आपल्या कामातील सातत्यामुळे चांगली प्रगती होऊ शकते. मिथुन राश, संवादाचा दिवस आहे. नवीन व्यक्तीशी परिचय होऊ शकतो. विद्यार्थ्याने अभ्यासात एकाग्रता वाढवावी. कर्क राश, कुटुंबातील वातावरण आनंदी राहण्याची शक्यता आहे. भावनिक निर्णय घेताना परिस्थितीचा शांतपणे विचार करा. सिंह राश, आपल्या नेतृत्व गुणांचा उपयोग होईल. कामाची जबाबदारी वाढू शकते. मात्र इतरांचे मतही ऐकून घ्या. कन्या राश, एखादे प्रलंबित काम पूर्ण करण्यासाठी आज चांगली संधी मिळेल. आरोग्यासाठी वेळेवर आहार आणि पुरेशी विश्रांती घ्या. या होत्या सहा राशी. आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली बनोधोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिन आहात आणि आता आपण पुढच्या 6 राशी ऐकू ज्यामध्ये तुळरास. नात्यांमध्ये समतोल राखा, सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. एखाद्या जुन्या गैरसमजावर संवादातून तोडगा निघू शकतो. वृश्चिक रास, एकाग्रतेने काम केल्यास चांगले परिणाम मिळतील. भावनेपेक्षा विवेकाला महत्व द्या. धनुरास, नवीन ज्ञान मिळवण्याची संधी मिळू शकते. अध्यात्म वाचन किंवा एखाद्या नवीन विषयाचा अभ्यास मनाला समाधान देईल. मकर रास, जबाबदाऱ्या वाढू शकतात. वेळेचे योग्य नियोजन करा. वरिष्ठ किंवा अनुभवी व्यक्तीचा सल्ला उपयोगी ठरेल. कुंभरास, सामाजिक किंवा सेवाभावी कार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. आपल्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी संयम ठेवा. आणि शेवटची मीन रास, मन शांत ठेवण्यासाठी प्रार्थना, ध्यान किंवा निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा. कुटुंबातील व्यक्तींशी मनमोकळेपणे संवाद साधा. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही ऐकत राहा 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्त मन निरोगी शरीर या सीरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर अमा मराठे, मनोविकास आणि मनोविकास तज्ज्ञ. मानसिक आरोग्य या संवाद मालेमध्ये आज आपण शांत प्रगाढ झोप, मानसिक आरोग्याची गुरुकिल्ली या विषयाबाबत थोडी माहिती घेणार आहोत. झोप किंवा विश्रांती ही प्रत्येक जिवंत प्राण्याची, मानवाची एक नैसर्गिक अवस्था आहे. पानं, फुलं, झाडं, वेली, पशुपक्षी सगळ्यांनाच विश्रांती लागते. आपला चयापचयाचा वेग कमी जास्त करून सगळेच झोपतात, पण निद्रानाश हा प्रकार मात्र मानवनिर्मित आहे किंवा तो फक्त माणसात आढळतो. झोप हा माणसाच्या दैनंदिन कार्यक्रमातला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, कारण दिवसाच्या 24 तासांपैकी 6 ते 8 तास म्हणजे 1/3 ते 1/4 वेळ हा याच कार्यक्रमाला दिलेला असतो. झोपेची अपॉइंटमेंट रोजचीच, झोप कमी जास्त लागणं, न लागणं, रात्री झोपल्यानंतर मध्येच किंवा सकाळी पहाटे लवकर जाग येणं, दिवसभर सारखी झोप येत राहणं, अशा अनेक गोष्टी, अनेक तक्रारी झोपेबाबत आढळतात. अशा निद्रानाशानं वैतागलेले, त्रासलेले असे किती लोक या जगात आहेत म्हणता ऐका तर. दर 6 माणसांमागे 1 माणसाला झोपेची कस

0: कसली ना कसली तरी तक्रार किंवा कटकट असतेच. जगातील निम्मी लोकसंख्या कधी ना कधीतरी झोपेनं किंवा झोपेच्या त्रासानं हैराण झालेली असते. झोपेच्या त्रासापासून कुणाचीच सुटका नाही. तुम्ही पंतप्रधान असा किंवा चपरासी, बॉस असा किंवा कारकून, डॉक्टर, वकील, पत्रकार, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असे प्रसंग येतच असतात की जेव्हा आपला सर्वोत्कृष्टपणा सिद्ध करायचा असतो. नोकरी करता मुलाखत, नवीन पद, जबाबदारी उद्या स्वीकारायची आहे कारण प्रमोशन झालंय, मग आज रात्री झोप नाही, सतत तेच विचार, उलट सुलट विचार आणि तळमळ. निद्रानाश हा हिमनगासारखा पाण्यावर दिसणारा लहानसा तुकडा आहे, त्याखाली अनेक समस्या दडलेल्या आहेत. झोपेचा विचार करताना अनेक पायऱ्यांवर थांबून थपकून अंतर्मुख होऊन विचार करायला हवा, मग मात्र निद्रानाशाचं मूळ सापडेलच कुठेतरी. ऑफिसच्या कामात, कौटुंबिक भावजीवनात, लैंगिक आयुष्यात, कदाचित तुमच्या जीवन पद्धतीत की जगण्याच्या तत्वज्ञानात निद्रानाशाचं मूळ शोधा म्हणजे सापडेल, किंवा मदत घ्या मानसशास्त्राची. झोपेचे आजार कोणते, यांना स्लीप डिसऑर्डर्स असं म्हणतात. कमी झोप लागणं किंवा इन्सोमनिया याची लक्षणं पाहू. अंथरुणात पडल्यावर लवकर झोप न येणं, झोप लागायला उशीर होणं, झोप लागल्यावर लवकर जाग येणं व परत झोप न येणं, सारखी झोपमोड होणं, अस्वस्थ झोप, रात्री शांत गाढ झोप न झाल्यामुळं दिवसा मरगळलेपणा वाटणं, बेचैनी, चिडचिड होणं, अस्वस्थपणा, बौद्धिक थकवा, उदासी, कामात लक्ष न लागणं, उत्साह नसणं, कार्यक्षमता कमी होणं, या तक्रारी इन्सोमनिया किंवा कमी झोप लागणं या अंतर्गत होतात. आता जास्त झोप लागणं किंवा हायपरसोमनिया यामध्ये काय घडतं पाहूया. प्रमाणापेक्षा जास्त झोपणं किंवा तशी गरज भासणं, दिवसा रिकाम्या वेळेत जास्तीची झोप घेणं, कामाच्या वेळेतही झोपाळल्यासारखं वाटणं, उत्साह कमी होणं, कार्यक्षमता व नातेसंबंधांवर परिणाम होणं, प्रयत्न करूनही स्वतःला जागे ठेवता न येणं, अनियंत्रित झोपेचे झटके येणं, ज्याला नार्कोलेप्सी असं म्हणतात. आता पाहू झोपेच्या आजाराचे इतर प्रकार, याला पॅरासोमनिया असं म्हणतात. पॅरासोमनियाची लक्षणं पहा. जास्तीची स्वप्न पडणं, रात्रभर झोपूनही न झोपल्याची भावना, सतत विचार चालू असल्याची भावना, भीतीदायक प्रसंगांमुळं घाबरून उठणं, झोपेमध्ये बोलणं, बडबडणं, झोपेमध्ये चालणं इत्यादी. लक्षात घ्या, झोप ही चैन नाही, तो जन्मसिद्ध हक्क आहे, अधिकार आहे, अत्यावश्यक गरज आहे. शांत प्रगाढ झोप ही मानसिक आणि शारीरिक आरोग्याची गुरुकिल्ली आहे. झोपेतच मनाला आणि शरीराला विश्रांती मिळते, दुरुस्ती होते, झीज जखमा भरून येतात, भरण पोषण वाढ होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. निद्रानाश हे एक लक्षण आहे, जसं ताप हे एक लक्षण आहे. ताप कोणत्या रोगामुळं किंवा कारणामुळं आला हे शोधून काढावं लागतं, तसंच झोपेच्या तक्रारी कोणत्या कारणामुळं झाल्या याचं निदान करून त्यावर मूलभूत असे उपाय उपचार करावे लागतात. उदाहरणार्थ जीवनशैलीत बदल, समुपदेशन, तणावमुक्ती, आहारात बदल, व्यायाम, औषधे इत्यादी उपाय उपचार करावे लागतात. झोप ही तुमच्या आरोग्याची सुखासमाधानाची निदर्शक असल्यामुळं झोपेच्या छोट्या तक्रारींकडे सुद्धा दुर्लक्ष करू नका आणि जरूर तेव्हा मानसोपचार तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या. निद्रानाश हे अनेक सायकोसोमॅटिक किंवा मनोजन्य शारीरिक व्याधींचं किंवा काही मानसिक आजारांचं पहिलं लक्षण असू शकतं. तेव्हा या आजारांचं जर प्रतिबंधन करायचं असेल तर निद्रानाशावर ताबडतोब उपाय किंवा उपचार करा. धन्यवाद.
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्थ मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KL Venudhvani 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कला शाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NIAC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि

आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर जेनेमसी कॅम्पस नेहरू नगर बेळगावी. फोन नंबर 08312444444 extension 4327.

0: आपल्या बाळाला द्या ऐकण्याचा आनंद. जन्मजात बहिरेपणा असलेल्या लहान मुलांसाठी केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC घेऊन आले आहेत एक सुवर्ण संधी. मोफत क्वाक्लेअर इम्प्लांट शस्त्रक्रिया योजना. उत्तर कर्नाटकातील ही योजना राबवणारे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल हे पहिले खासगी हॉस्पिटल आहे. आतापर्यंत 35 पेक्षा अधिक मुलांना या योजनेचा लाभ मिळाला. याची पात्रता वय वर्ष 3 वर्षाखालील मुले, गंभीर ते अति गंभीर, श्रवण कमी असणं, हिअरिंग एड वापरूनही फायदा होत नसणं, शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय दृष्ट्या योग्य नसणं, अशी मुले याचा फायदा घेऊ शकतात. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तुमची ऐकण्याची क्षमता पुन्हा मिळणं, बोलण्याची व भाषेची प्रगती सुधारणं, शिक्षण व सामाजिक विकासात मदत, उज्ज्वल भविष्यासाठी नवी संधी. तेव्हा उशीर करू नका, लवकर उपचार म्हणजे उत्तम परिणाम. आजच भेट द्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC बेळगावी. ENT विभाग OBD नंबर 16 येते. आजच नोंदणी करा, मोफत तपासणीची संधी मिळवा.
1: For the first time in Hubballi, a golden opportunity for new entrepreneurs, young entrepreneurs, startup founders and aspiring self-employed individuals. Turn your ideas into income and build a strong foundation for your dream business by attending this one-day skill development workshop, Empower 365, from idea to company. On Sunday, 18th of October 2026, this workshop will help you transform your business ideas into successful ventures, develop essential entrepreneurial and business skills, learn practical strategies for starting and growing a profitable business, gain insights and inspiration from experienced entrepreneurs. Take the first step towards becoming a successful and profitable entrepreneur. Register today. Contact 951351966. Geekona Success Strategy.

0: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा. समर्पित फेटल मेडिसिन युनिट, ज्यामध्ये एक इनहाऊस पूर्णवेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती, सेकंड फ्लोर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 08312551530 आणि 2473777, एक्सटेन्शन 1530.
1: KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital, Nehru Nagar, Belgaum. 24 hours of free services for OPD and IPD patients. Free ECG, free X-ray, free sonography and free lab services are provided to the needy patients. General operations, cataract and C-sections are done free of cost. More than 70 lakhs of OPD patients and 6 lakhs of IPD patients have been benefited by KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital. Around 3 lakhs of free surgeries, 85,000 plus free deliveries, 45,000 plus free cataract operations have been conducted. To avail the free services and treatments, please contact 99726-91578 and 77954-35314.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसु. आजच्या स्वरझंकार मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आजही आपण लक्ष्मी पोद्दार यांच्या आवाजातील गाणे ऐकणार आहोत, म्हणजेच संगीत कथा आपण ऐकणार आहोत. तबल्यावरती साथ दिलेली आहे गजानन कुलकर्णी यांनी आणि हार्मोनियम वरती आहेत शशिकांत पावसकर. आजचा एपिसोड शेवटचा आहे, लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू.

थोड्याच दिवसात हे दोघे भाऊ रांगायला लागले. मांड्या आणि बाहू यांच्यावर जोर देऊन ते दोघे अंगणभर सर्वत्र रांगत होते, धुळीने माखत होते, आणि समोर कोणी हाक मारली तर घाबरून ते परत आपल्या आईला येऊन बिलगत होते. त्यांचे हसत मुख रूप त्या बाललीला पाहून अनेक गोप गोपी यांना खूप आनंद होत होता आणि त्यांच्या या लीला पाहण्यासाठी नंदबाबांच्या घरी येत असत. हळूहळू मोठे झालेले बलराम आणि कृष्ण आता चालायला लागले होते. चालताना त्यांच्या पायातले घुंगुरवाळे अगदी खुळ खुळ खुळ खुळ वाजत होते. त्या नादान गायींची वासरे सुद्धा त्यांच्याकडे प्रेमाने पाहत होती. गायी गुरांच्या बरोबर खेळणे, पक्ष्यांच्या बरोबर पळणे, हेच त्यांचे खेळ बघून यशोदेला अतिशय आनंद होत होता. लहानगा बाळकृष्ण चंद्रेच्या कलेप्रमाणे वाढू

कृष्णाच्या बाललीला एकमेकींना सांगण्यामध्ये त्या गोपिका स्त्रिया रंगून गेल्या. एक म्हणाली दुसरीला, अगं ऐकलंस का, काय झालं? अगं त्या कृष्णानं, त्या नंद पाटलाच्या मुलानं काय केलं माहितीये? अगं तो यशोदेला पहिल्यांदा आई म्हणाला. असं? दुसरी म्हणाली, अगं बाई ही बातमी जुनी झाली, शिळी झाली, मी पुढची बातमी सांगते ऐक. अगं ते खरंच मोठे झाले होते हो, आणि मांडीवरचं बाळ रांगू लागलं, आणि आता ते रांगता रांगता ओट्यावर आली. भगवंताची ती सुंदर अशी असलेली नाजूक पावलं गोकुळातल्या त्या गल्ली बोळात फिरू लागली. सवंगडी गोळा करून त्यांच्या बरोबर खेळ करायला लागली. भगवंताचे सर्व सवंगडी यांच्यापेक्षा मोठी होती. का? कारण असं की यांच्या बरोबर जी मुलं जन्मली होती ती सगळी पुतणेनं मारून टाकली होती, आणि यांचं दूध पिणं सुटलं होतं म्हणून ही वाचली, आणि म्हणून ही मोठी होती. पेंद्या, बोबड्या, वाकड्या, तोतड्या, सुदाम्या, बारक्या, भेरक्या ही सगळी त्याची सवंगडी मंडळी बरं का. वेडी होती ही सगळी मंडळी, भणंग होती, कोणीही श्रीमंत नव्हतं, हेच सगळ्यात श्रीमंत. त्या नंद पाटलाचं गोधन किती होतं? त्यांच्या 900,000 खंडी गाई होत्या. 20 गाईंची एक खंडी म्हणजे 20 × 900,000, करा गणित करा, तेवढ्या गाई त्यांच्या एकट्याच्या होत्या. बाकी सगळे भणंगे. त्या सगळ्यांना एकत्रित केलं, पाहिलं त्यांच्याकडं, त्यातल्या बहुतेकांची पाठपोट एक झाली होती. एक मैल अंतरावरून बरगड्या मोजता येत होत्या, इतकी रोडावलेली होती ती मुलं. कृष्णानं त्यांना विचारलं, काय रे कुणाची मुलं आहात तुम्ही? मुलं म्हणाली, गवळ्याची. दही दूध खाऊन तुम्ही सगळ्यांनी टम्म फुगायला हवं, ते सोडून ही काय अवस्था झाली? काय सांगू कृष्णा, आपल्या गोकुळातलं दूध मथुरेला विकायला जातं, आम्हाला काही मिळत नाही बघ. खूप रडून रडून हट्ट करावा, पाय घासावे, हातपाय पसरावे, की मग डोळ्यातनं जेवढं पाणी येईल तेवढं ताक मिळतं. बस असे गोरस सेवन करायचंय? हो म्हणाली ती मुलं. मग त्याच्यासाठी उपाय सांगतो म्हणाला. काय करायचं? तर आपण चोरी करायची.

अरे आपल्या माग कुणी लागू नये म्हणून काठ्या, आणि लागले तर त्यांच्या पायामध्ये सराठे सारखे काटेरी फळ टाकून द्यायची, आणि गवळणी जेव्हा येतील ना तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्यासाठी ही माती घेऊन जाऊया. बघा, डोळ्यात धूळ फेकून जायचं, बसतील चोळत. ठरलं तर मग या बाळ गोपाळांचं चोर मंडळ स्थापन झालं. मोरक्या कोण? तर हा कृष्ण. कृष्णा, उद्घाटनाची पहिली चोरी कुठं करायची रे? कृष्ण म्हणाला, आमच्या घराच्या दक्षिणेला जो बोळ जातो लांबच लांब आहे, त्या बोळाच्या शेवटच्या टोकावर उजव्या हाताला पिवळ्या मातीनं सारवलेलं भलं मोठं दिंडी दरवाजाचं 3 चौकाचं 4 मजल्याचं जे घर आहे ना, तिच्याच घरी आधी चोरी करायची. कारण ती फार लबाड आहे. काय रे लबाडी केली ती ना? अरे रोज पहाटे आमच्याकडे येते आणि माझ्या आईला सांगते की यशोदे, माझा की नाही तुझ्या कृष्णाला खडीसाखर लोणी खाऊ घालायचा नेम आहे. मग मी जिथे निजलो तिथे येते, मला लोळा गोळा उचलते, आई समोर कडेवर घे

येते आणि बाहेर वाटेवर आली म्हणजे दंडशी आपटते. आता तू काय लहान आहेस का रे कडेवर घ्यायला, म्हणून फरफटत घेऊन घरी जाते. मी लटकत धावत रडत आमची वरात तिच्या घरी येते, पाटावर बसवलं, लोणी साखर खाऊ दिलं, घरी जा म्हटलं, संपलं की नाही. पण छे रे, ती त्या दह्या दुधाच्या खोलीत जाते जिथं ती दधीमंथन करते आणि तिथं घेऊन जाते आणि सांगते की कृष्णा माझा काही नेम बीम वगैरे नाही आहे बरं का. मग आणलंस कशाला, म्हणते एवढ्यासाठी आणलं की तुझ्या आईनं तुझ्या पायामध्ये हे जे पैंजण बांधलं आहे ना, त्या पैंजणाचा नाद अतिशय गोड आहे आणि ते पैंजण पायात बांधून जेव्हा तू नाचतोस तेव्हा काय तुझं ते नाचणं आणि काय तुझं ते नृत्य. तुझं ते नृत्य पाहायला स्वर्गीचे देव आकाशामध्ये विमानात बसून गर्दी करतात. म्हणून मी स्वार्थानं तुला इथं आणलंय. आणि ते वरचे खाली येतात तर खालचं वर येणार नाही का. म्हणजे या दह्यामध्ये दडून बसलेलं जे लोणी आहे ते तुझं नृत्य पाहायला वर येणार नाही का. म्हणजे माझं काम अगदी सोपं होईल. आणि रोज मला विनवणी करून म्हणते

नाच, फुकटात नाचून घेणार नाही हो, तर तुला नंतर एक चमचा ताक देणार. 4 महिने झाले ही अशी सतावते, इतकं दिवसाचं मानधन तिच्याकडे शिल्लक आहे. असं एवढं फसवलं तिनं, इतकी लबाड आहे. मग तू अजिबात चिंता करू नकोस, तिच्या घरातलं सगळं लोणी फस्त करूया, अशी ही चोरांची पलटण त्या गवळणीच्या दारापाशी आलेली आहेत. आता युक्तीने आत शिरलं पाहिजे. मग हे सगळे एकमेकावर चढून खिडकीतून आत आले, एकाच्या खांद्यावर दुसरा, त्याच्यावर तिसरा, असं करत करत मनोरा केला. आ हा हा, केवढा आली ती मडकी, आनंद झाला, तोंडाला पाणी सुटलं. कृष्णा, मालदार घरात आणलंस रे गड्या. मग एकमेकांनी दुसऱ्यावर आपली पाठीवर चढवले, एकाच्या खांद्यावर दुसरा, मडक्या पर्यंत पोहोचायचं, हात पुरवायचं, यथेच्छ गोरस भक्षण करायचं. जे आपल्या नशिबात असेल ते आनंदानं घ्यायचं. दही दूध लोणी, पहिली चोरी यशस्वी झाली. अशा मग रोज घरोघर चोऱ्या व्हायला लागल्या. आणि त्या गवळणी सगळ्या म्हणतात, अगं हा कृष्ण फार लाडावलाय, यशोदेकडं गाराणं घेऊन गेल्या. यशोदे नको नको तो करतो ग, चोऱ्या करतो, आमच्या खोड्या काढतो, असं काय केलं ग माझ्या कृष्णानं? असं गोपिका स्त्रियांना तिनं विचारावं. आणि गोपिका स्त्रियांनी सांगावं, अगं माझ्या घरी येतो, लोणी काहून जातो, याची तक्रार नाही, कारण यानं खाल्लेल्या लोण्याला दसपट भाव येतो, पण तो काय करतो माहितीये, जाताना की नाही माझ्या गालाला लोणी लावून जातो, आणि माझी सासू माझ्या पतीकडं गाऱ्हाणं सांगते, आणि मला मग पतीकडून शिक्षा होते. हे बघ कसे माझे हात पाय पाठ पोट सगळं सुजलंय बघ. आता मात्र यशोदेला खूप राग आला, कारण गवळणीला एवढं मारलं होतं. कृष्णाचा हात धरला आणि हातामध्ये काठी घेऊन ती जगजेठीला शिकवतीये आणि म्हणते की चोरी नको रे करूस, चोऱ्या करतोस होय रे, थांब आता तुझ्याकडे बघतेच. म्हणून तिनं त्याला बांधलं. पण आता मी पकडलो गेलोय, आपल्याला सुटका नाही, आणि आईला खरं सांगायचं नाही आणि खोटं बोलायचं नाही. मग यांनी आपला सूर ओढला आणि म्हणाला, मी नाही लोणी खाल्लं ग, पण ते सिद्ध करायची वेळ आली.

म्हणाला की उगाच कोणाच्या सांगण्यावर विश्वास ठेवून मला बोलला होतेस, नाहीत जायचं मुळी मला बाहेर, असं म्हणून रागावला तेव्हा यशोदेला पण खूप वाईट वाटलं. काय गरज आहे माझ्या कानाला चोरी करायची, एवढ्या खंडीवर गायी आहेत आमच्याकडं, दूध दुपत्याला काय कमी आहे का आम्हाला? उगाच काही बाई सांगून माझं डोकं फिरवतात. माझ्या कानाने नाहीच मुळे चोरी केली आणि यांनी असं काही बोल लावले ना की कोणतीही आई विरघळून जाईल. म्हणाला, आई तुझा मुलगा नाही का ग मी? मला किती शेर चुरमुरे देऊन विकत घेतलंस सांग ना. असं म्हटल्यावर यशोदा गहिवरली आणि तिनं कृष्णाला आपल्या पोटाशी धरलं. आणि आता दोघांनाही माहीत झालं होतं की कृष्णाला माहितीये मी लोणी खाल्लंय, याची कबुली कृष्णाला द्यायची होती. आणि यशोदेला पण माहीत होतं की यानं लोणी खाल्लं नाही हे तिनंही मान्य केलं. आणि दोघेही एकमेकांना आलिंगन देऊन दोघांच्या डोळ्यातून घळ घळ घळ घळ अश्रुधारा वाहत आहेत. आणि कृष्णाला बिलगली, दोघ जण एकमेकांना आलिंगन देत आहेत. आणि आता कृष्णानं ठरवलं की आता या गोकुळात राहायचंच नाही आपल्याला. चला रे गड्यांनो, आपण आता रोज गायी घेऊन रानावनामध्ये चरायला जाऊया. लगेच सगळी तयार झाली आणि त्या रात्री आपापल्या घरी गेली. आणि दुसऱ्या दिवशी पहाटे नंद पाटलाच्या वाड्यावर कृष्णाला बोलवायला आली तेव्हा ती वरात बघून यशोदा कृष्णाला उठवायला त्याच्या दालनात गेली आणि मधुर आवाजामध्ये म्हणाली,

अहो असं उठवलं तर कोण उठणार? अगं 5 मिनिट म्हणाला आणि पुन्हा पांघरून घेऊन झोपला. मग आई पण गप्प बसेल तर शपथ म्हणाली आणि पुन्हा उठवायला लागली. तोच बाळकृष्ण जागा झाला, स्नान झाले, छोटासा पितांबर नेसवला, कमरेला शेला कसलाय, त्या शेल्यामध्ये बासरी, खांद्यावर घोंगडी, मस्तकी मोर पिसाचा मुकुट, कस्तुरी तिलक, वनमाला त्याच्या गळ्यात घातली आहे, काठीच्या टोकावर शिदोरी बांधली आहे आणि असा तो बालकृष्ण गोपालन करण्याकरिता सिद्ध झालेला आहे आणि गायींच्या मागे अनवाणी पायानं निघाला. आता हा खरोखरच कृष्ण आपल्या सवंगड्या समवेत वनात गुर चरायला घेऊन जाणार. या कल्पनेनं गोपिका व्याकुळ झाल्या. अख्खं गोकुळ निष्प्राण होईल म्हणून बेचैन झाल्या. ते कसं असतं, तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. गोपिका गवळणी कृष्णाला आळवू लागल्या की खरोखर जाणार तू? आम्ही नाही तक्रार करणार. कान्हा म्हणाला, नको जाऊ रे. त्यांच्याकडे न बघता गोपाळासह यमुनेच्या काठी ही सगळी मंडळी आली. गुर गायी घेऊन चरायला सोडली. सगळं प्रकृती निसर्ग सौंदर्य निरखून बघायला लागली. मग त्यांनी गायी चरायला सोडून खेळ सुरू केला.

असे नाना तऱ्हेचे खेळ सुरू झाले. खेळता खेळता माध्यान्न समय झाला, भूक लागली, पोटात कावळे ओरडायला लागले. कृष्णाला म्हणतात, कृष्ण भूक लागली रे, आता जेऊ गड्या, आणा म्हणाला शिदोऱ्या तुमच्या तुमच्या. शिदोऱ्या मग सर्वांनी आपापल्या शिदोऱ्या आणल्या, सगळ्यांनी शिदोऱ्या सोडल्या. जसं तुमचं माझं वेगवेगळं प्राक्तन असतं ना, तसं प्रत्येकाची शिदोरी

कोणाचा दही भात शिरा पुरी तर कोणाचं विटकं वरण असे प्रत्येकाने आपापली शिदोरी सोडली. मग गोपाळकृष्णानं ते सगळं एकत्र केलं, त्याचा काला केला आणि प्रत्येक जण पहिला घास कृष्णाला भरवतोय. ते म्हणतात, आम्हाला भूक लागली. यांना कसली भूक लागलीये हो, कसली भूक लागलीये.

मंडळी अशी पंगत बसली, सगळेजण एकमेकांना घास भरवतात, आनंदाने काला चालू आहे, हास्य विनोद चालू आहे, असा तो सुंदर गोपाळ काला चालू आहे. आणि हे सगळे बघून स्वर्गातील देवांना राहवलं नाही, ते देखील खाली भिक्षेकऱ्याचं सोंग घेऊन आले, मला द्या हो, मला द्या हो, काला मला द्या हो असं म्हणतायत. पण गोपाळ कृष्णाने त्यांच्याकडे न बघता आपला काला चालू ठेवला. यांना अजिबात द्यायचं नाही. स्वर्गस्थ देवांना सुद्धा दुर्लभ असलेला हा गोपाळ काला प्रत्येक उत्सवाच्या शेवटी लाभतो. आणि असाच गोपाळ काला जर आत्ता हवा असेल तर तुकाराम महाराज म्हणाले की चला आमच्या बरोबर.

0: असा हा हरीचा काला गोड झाला, गोपाळांनी गोड केला असे सौख्य त्या गोकुळवासियांना मिळालं असे त्या भगवंताचे वर्णन किती केले तरी कमीच आहे. हा गोपाळ काला तुम्हा आम्हा सर्वांना मिळाला, तृप्त झालो. आता पुढे काय होणार याची उत्सुकता आहे ना? मग लवकरच भेटूया पुढच्या भागात.
1: हा होता आजचा स्वर झंकार, ज्यामध्ये आपण लक्ष्मी पोद्दार यांच्याकडून संगीत कथा ऐकत होतो. तबल्यावरती साथ होती गजानन कुलकर्णी यांची आणि हार्मोनियम वरती होते शशिकांत पावसकर. कसा होता आजचा एपिसोड जरूर कळवा, त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू. नमस्कार.

0: experience at the CAHED Health and Demographic Surveillance Site with national and international collaborations including TJU USA, Umeå University Sweden and more, plus funded research projects supported by the NIH, ICMR and UNSW Australia. And the career opportunities are endless. Government and public sector roles, health departments, research centers, academics and even opportunities to pursue a PhD. So don't wait. Apply online today at kahed.edu.in. For more information, visit CAHED JNMC campus, Nehru Nagar, Belagavi or call 0831-244-444, extension 4327.
1: कर्नाटक लिंगायत शिक्षण संस्था बेळगावी तुमच्या स्वप्नांचे रूपांतर वैद्यकीय व्यवसायात करा. केली नीट रिपीटर बॅच आता बेळगावीत प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. केली विद्यार्थी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष शुल्क सवलत. नीट 2026 मध्ये 400 पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण. विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा. पहिली बॅच 3 ऑगस्ट 2026 पासून सुरू झालीये. उशीर करू नका. डॉक्टर होण्याच्या तुमच्या स्वप्नाकडे आजच पहिले पाऊल टाका. अधिक माहितीसाठी संपर्क 9912340868 आणि 9380056483.

0: केले कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते। पहिल्यांदाच हुबळीमध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी। तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा। तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा Empower 365 कल्पनेपासून कंपनीपर्यंत रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे। यशस्वी आणि कायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका। आजच आपले नाव नोंदवा। नोंदणीसाठी संपर्क 9513519666। गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी।
2: ಕರ್ನಾಟಕ ಲಿಂಗಾಯತ್ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆ ಬೆಳಗಾವಿ, ನಿಮ್ಮ ಕನಸನ್ನು ವೈದ್ಯಕೀಯ ವೃತ್ತಿಯನ್ನಾಗಿ ಪರಿವರ್ತಿಸಿ. KLE ನೀಟ್ ರಿಪೀಟರ್ ಬ್ಯಾಚ್ ಈಗ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭವಾಗಿವೆ. KLE ಮತ್ತು ಪ್ರತಿಭಾವಂತ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ವಿಶೇಷ ವಿನಾಯಿತಿ. ನೀಟ್ 2026 400+ ಅಂಕ ಪಡೆದವರಿಗೆ ಉಚಿತ ತರಬೇತಿ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಸೌಲಭ್ಯ. ಮೊದಲನೇ ಬ್ಯಾಚ್ 3 ಆಗಸ್ಟ್ 2026 ಪ್ರಾರಂಭ. ತಡಮಾಡಬೇಡಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9912340868 ಹಾಗೂ 9380056483.

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

0: KLA's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital, Nehru Nagar, Belgaum. 24 hours of free services for OPD and IPD patients. Free ECG, free X-ray, free sonography and free lab services are provided to the needy patients. General operations, cataract and C-sections are done free of cost. More than 70 lakhs of OPD patients and 6 lakhs of IPD patients have been benefited by KLA's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital. Around 3 lakhs of free surgeries, 85,000 plus free deliveries, 45,000 plus free cataract operations have been conducted. To avail the free services and treatments, please contact 99726-91578 and 77954-35314.
1: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कला शाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NASC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर NMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444 extension 4327.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Pelagavi. Call 08312473777.
1: बेळगावमधील केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312 4862

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286. आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगाव अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड बीपीएच प्लस एमपीएच हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात एमपीएच अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. एनएएसी कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर जेनेमसी कॅम्पस नेहरू नगर बेळगावी. फोन नंबर 08312444444 extension 4327.

0: केएल कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव.
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते.
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केएल कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येथे
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केएल कॅन्सर हॉस्पिटल.
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार.
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येथे.
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377.
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे.

0: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवन कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
1: ಕರ್ನಾಟಕ ಲಿಂಗಾಯತ್ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆ ಬೆಳಗಾವಿ. ನಿಮ್ಮ ಕನಸನ್ನು ವೈದ್ಯಕೀಯ ವೃತ್ತಿಯನ್ನಾಗಿ ಪರಿವರ್ತಿಸಿ. ಕೆಎಲ್ಇ ನೀಟ್ ರಿಪೀಟರ್ ಬ್ಯಾಚ್ ಈಗ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ. ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭವಾಗಿವೆ. ಕೆಎಲ್ಇ ಮತ್ತು ಪ್ರತಿಭಾವಂತ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ವಿಶೇಷ ವಿನಾಯಿತಿ. ನೀಟ್ 2026 400+ ಅಂಕ ಪಡೆದವರಿಗೆ ಉಚಿತ ತರಬೇತಿ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಸೌಲಭ್ಯ. ಮೊದಲನೇ ಬ್ಯಾಚ್ 3 ಆಗಸ್ಟ್ 2026 ಪ್ರಾರಂಭ. ತಡಮಾಡಬೇಡಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9912340868 ಹಾಗೂ 9380056483.

0: ಕೆಎಲ್ಇ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮತ್ತು ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರದಿಂದ 24 ಗಂಟೆಗಳ ತುರ್ತು ಸೇವೆಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ. ಟೋಲ್ ಫ್ರೀ ಸಹಾಯವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 1099. ಸಂಖ್ಯೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ 1099.
1: पहिल्यांदाच हुबळीमध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा एम्पावर 365 कल्पनेपासून कंपनीपर्यंत. रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे यशस्वी आणि फायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. कृषी मित्र या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. श्रोते, कृषी मित्र या कार्यक्रमामध्ये नेहमीच आपण वेगवेगळ्या शेतकऱ्यांबद्दल जाणून घेत असतो की ते कशा पद्धतीची शेती करतात आणि काय काय पिकं घेतात ते आपल्या शेतीमध्ये, सेंद्रिय शेतीकडं किती कल आहे त्यांचा, आणि याविषयीची माहिती आपण या प्रोग्राम मधून देण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या आसपासच्या भागातले शेतकरी इकडे येतात आणि आपला आपला अनुभव ते आपल्यासोबत शेअर करतात. तर आजही असेच एक शेतकरी माझ्यासोबत माझ्या स्टुडिओ मध्ये आहेत, ज्यांचं नाव आहे राजू यशवंत मर्वे, जे पारंपरिक शेती व्यवसाय करतात आणि ते आपल्या शेतामध्ये वेलवर्गीय आणि कडधान्य अशी सगळ्या टाईपची पिकं घेत असतात. तर त्यांच्याशी बोलून आपण जाणून घेऊया की शेतीमध्ये काय काय सध्या आहे त्यांच्या आणि कसा फायदा होतो, कोणकोणत्या गोष्टींमुळे नुकसान सहन करावं लागतं, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. सर, वेणुधोनीच्या स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत आहे.
1: सर्वप्रथम आम्हाला तुम्ही बोलवून जो आदरातिथ्य केलात त्याबद्दल तुमचं सर्वांचं पहिला प्रथम धन्यवाद आहे.
0: थँक्यू सर. सर, पारंपरिक शेती व्यवसाय तुम्ही करताय, म्हणजे गेली कित्येक वर्ष तुम्ही शेतीच करताय. तुमचं शिक्षण अगदी 10वीपर्यंत झालं, मग त्यावेळी अनेक अडचणी होत्या, त्यामुळं ते झालं. पण शेती व्यवसाय करत असताना आता सध्या शेतीची परिस्थिती, म्हणजे एकंदरीत तुमच्या शेताची आणि आसपासची जी शेतीची परिस्थिती आहे ती काय आहे नेमकी?
1: सर्वप्रथम मी सांगतो मॅडम की मी ह्या शहर बेळगाव शहरामधलाच रयत गल्ली वडगाव म्हणून असतो. आमच्या गल्लीमध्ये काय असतात, 95% शेतकरी असल्याने आमच्या गल्लीला ते रयत गल्ली नाव बसलेलं आहे. हा, आणि परंपरागत शेतीच व्यवसाय आहे सगळ्यांचा. मग आमच्या गल्लीची जवळपास 150 ते 250 एकर जमीन आहे, शेत जमीन आहे. सर्वजण शेतीच करतात. आधी काय होतं की सर्वांची शेती होती, सर्व जॉईंट फॅमिली होती, तेव्हा सगळेजण शेतीला जात होते. आता व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती वाढल्यामुळे ते आता वेगळे वेगळे झालेत. त्यांची थोडी थोडी शेती असली तरी त्याने आपली शेती करायचं सोडलेलं नाही. प्रत्येकाला 10 गुंठे आली तरी ते शेती करतात. कारण यानंतर पहिला कसं होतं, उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी. आता मध्ये काय झालं, उत्तम नोकरी, मध्यम व्यापार, कनिष्ठ शेती होती. आता आणि 30-35 वर्षानंतर आणि तीच परिस्थिती आले की उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी.
0: बरोबर.
1: तुम्ही बघा, पाहायला गेलात आता बघा नोकरीवरनं किती जण लोकांना काढालेत, नोकरीवर जायले, मग ते बेरोजगार व्हायलेत. म्हणून मी काय म्हणतो, तुमची जर शेती असेल, प्रत्येकाची शेतकरी कुळात जर तुम्ही जन्म घेतला असाल, तर तुम्ही शेती ही हा परंपरागत चालणारच व्यवसाय आहे. आणि तुम्ही शेती करा, शेती केला तरच तुम्ही उद्या टिकणार आहात, नाही तर नाही.
0: नक्कीच. हा, आणि शेती, शेतकऱ्याने जर शेती केली तरच हा भारत देशामध्ये जी काही लोकसंख्या आहे तीही जगतील, वाचतील आणि आपलं जे आयुष्य आहे ते चांगल्या प्रकारे घालवतील. नाहीतर शेतकऱ्यानं जर शेतामध्ये पीक घेतलं नाही, काम केलं नाही, तर मग खाणार काय आपण? तो एक खूप मोठा प्रश्न येईल.
1: काय मॅडम माहित आहे तुम्हाला, आता मागेच कोरोना काळाला
0: होय ना,
1: हा, सगळी GDP खाली गेली.
0: हो,
1: कृषीची GDP 4.5% वर राहिली. बरं, त्यावरनं तुम्हाला कळेल हा देश, आमचा भारत देश कृषी प्रधान का म्हटला जातो.
0: बरोबर.
1: आणि या भागामध्ये, आमच्या ह्या बेळगाव भागामध्ये सर्वात जास्त म्हणजे बासमती भात पिकलं जातं. आणि सगळे इतर कडधान्य वगैरे हे ग्रेडेडच आहेत. ग्रेड तुम्ही बासमती भात घ्या, इकडच्या सारखं बासमती तुम्ही दिल्लीला बासमती भात पेरतात, पण ते पण भात खाऊन बघा आणि हे पण भात खाऊन बघा, तुम्हाला समजतंय. त्याचबरोबर आमचं कडधान्य घ्या, काळा वाटाणा घ्या, मसूर घ्या, मोहरी घ्या, गहू घ्या, बाकी सगळं कुठलं. आमची तर साधे आम्ही काकडी पेरतो मॅडम. काकडी पेरल्यानंतर आम्ही त्याला असं गोल आळ करतो, त्यानंतर ज्यात शेणखत घालतो, शेणखत घालून ते उगवली जाते आणि आम्ही काय करतो, त्याला कळशीनं पाणी घालतो. कळशीनं पाणी घातल्यानंतर ते कसं असतंय, आणि आमच्या एक विचार काय असतोय की जमिनीचा कस जर तुम्हाला कायमचा राहायचा असेल तर ज्याला किती पाणी पाहिजे तेवढंच पाणी द्या, इतर शेतीला पाणी देऊ नका. कारण काय होतंय, पुरं जर जमिनीला तुम्ही पाणी दिलात तर कसं असतंय की जमिनीचा पोत खालावतो, त्यामुळे पुढचं पीक, मग यानंतर आम्ही खरीप पीक घेतो, खरीप पिकाला जास्त म्हणजे ताकद येत नाही. मग त्यासाठी म्हणून आम्ही काय म्हणतो की तुम्ही जमिनीचा पोत जर सुधारायचा असेल तर त्याला किती पाणी पाहिजे तेवढंच पाणी द्या आणि तुम्ही पिकं घ्या. कारण पुढचं पीक येण्यासाठी तुम्ही जर शेतकरी सुधारायचा असेल, शेतकऱ्याची परिस्थिती सुधारायची असेल, तर शेतकऱ्यानं तसं हिशेब केलं. कारण आता बघितला गेल्या वेळेला दुष्काळ पडला, आता आणि हा दुष्काळ, आणि आमची पिकं कसं असतात, हवामानावरची पिकं.
0: बर.
1: आमच्याकडचा जोंधळा फक्त मंजावर पिकतोय, पाणी लागत नाही. आमची मसूर वाटाणा म्हणा मंजावर जमिनी आम्ही एकदा पेरलो म्हणून समजा, आता हे डिसेंबर, नोव्हेंबर डिसेंबर मध्ये पेरणी केली, आम्ही त्याला काहीच बघत नाही, फक्त वरचं मंजर. म्हणजे निसर्गानं जी देणगी दिलेली आहे त्या निसर्गाच्या देणगीवरच आम्ही जगत असतो असं आहे.
0: बरोबर. म्हणजे ही शेती करत असताना अनेक नवनवीन गोष्टी सुद्धा तुम्हाला शिकायला मिळतात, ज्याचा अनुभव म्हणजे ज्याचा उपयोग तुम्हाला शेतीमध्ये फार होतो.
1: शेतीमध्ये फार होतो म्हणजे आम्ही प्रत्येक आता बघा एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या दृष्टिकोनात आम्ही काय करतो, आमच्या वडील जे वडील लोक असतात त्यांना जे काय असतात त्यांच्याकडनं आम्ही अनुभव घेतो. त्यांच्याकडनं अनुभव घेतल्यानंतर कसं होतंय की त्यांनी काय करतात काय कुठल्या वेळेला. हे बघा कानडीमध्ये एक म्हण आहे, कोटी विद्येकिंता मेटी विद्ये मेलू. कोटी म्हणजे तुम्ही कोट्यावधी जर विद्या जर घेतला तर ते विद्या चालत नाही, ते अनुभव. आणि हा अनुभव मेटी विद्ये मेलू म्हणजे शेतात आम्ही जे मेट मारतो की नाही त्याला अनुभवाशिवाय मेट मारता येत नाही.
0: बरोबर.
1: म्हणून शेतकरी हा देशाचा कणा म्हटला जातो आणि शेतीवरच देश टिकणार आहे. म्हणून आमच्या राज्यकर्त्याने शेती जर टिकवायचं असेल तर भारत देशा जर टिकवायचा असेल तर शेतकऱ्यांना वाव दिला पाहिजे. आता बघितलं तर तुम्ही बघितला तर आमच्या इकडचे इकडचे सगळे बेळगावच्या परिसरातले सगळे शेतकरी आहेत ते अल्पभूधारक आहेत आणि अल्पभूधारक असल्याने ते प्रत्येक पिकं घेतात, वर्षाला तीन पिकं घेतात, खरीप घेतात, रब्बी घेतात आणि मध्ये ते रब्बी संपल्यानंतर आणि कोथिंबीर भाजी वगैरे घेतात. मी तर मॅडम वर्षाला चार पिकं घेतो.
0: बर.
1: चार पिकं घेतो मग एकात काय करतो आम्ही मिश्र पिकं काय पेरतो म्हणा की एकाला भाव पडला तर दुसरा भाव मिळू शकतो. एकच म्हणजे आता 10 एकर एकच मेथी पेरलं म्हणजे समजा आज मेथीचे भाव काय झालेला आहे 100 रुपये 100 पेंड्या झालेल्या आहेत. मग शेतकरी जगणार कसा? मग त्यासाठी म्हणून वेगवेगळी पिकं जर तुम्ही पेरलात तर त्याच्यामध्ये शेतकऱ्याला थोडा पैसा उरतो आणि शेतकरी जगू शकतो. त्यामागचा उद्देश असा असतोय.
0: बरोबर.
1: हा आजच शेतकऱ्याने जगायचं असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे, मिश्र पिकं घेतली पाहिजे. मिश्र पिकं घेतल्यानंतर तुम्ही जगू शकता. आता ऊसाचं तुम्ही पीक घेतला, आता ऊसाचं सुद्धा आमच्या इकडे जरा थोड्या सरी कमी करतात. मग सरी जर 4.5 फुटाच्या केल्या आणि मध्ये जर तुम्ही हे तुम्ही पर्यायी पिकं जर घेतला तर शेतकऱ्याला थोडा फायदा होऊ शकतो. कारण ऊस काय असतं 12 महिन्याचं पीक, पण त्यामध्ये शेतकरी जगला पाहिजे आणि जगण्यासाठी म्हणून पर्यायी पिकं म्हणजे त्याच्यात जी पर्यायी पिकं मध्ये येतात आता कुठली भाजी पण येऊ शकते त्याच्यात. आता बरेच शेतकरी त्याच्यामध्ये सुधारलेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांनी पिकं घेऊन आपला चरितार्थ चालवावा म्हणून आमची सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे.
0: मग सर तुम्ही आता म्हणजे पूर्वीपासून शेतीच व्यवसाय करता.
1: होय.
0: मग तेव्हाची शेती करण्याची पद्धत आणि आता तुम्ही काही बदल त्याच्यामध्ये केलेत का? मग
1: हा तेव्हाची शेती म्हणजे मॅडम आम्ही तेव्हा शेती फक्त बैलाने करत होतो.
0: बर.
1: बैलाने त्यावेळेची शेती कशी होती म्हणा की आमचा आता बघा मी 60 वर्षाचा असलो तरी अजून पण मी माझं या 60 वर्षापर्यंत माझं मी रक्त देत होतो कोणाला गरज पडली. आता ह्या केएलएमध्ये तुमच्या केएलएमध्ये मी देऊन आलोय. मग फोन नंबर दिलेला आहे, ज्यांना अति आवश्यक असतं तेव्हा मला फोन करा मी येऊन देऊन जातो म्हणून सांगतो. तुम्ही जर पहिल्याच्या वेळेला म्हणजे आम्ही फक्त सेंद्रिय शेती जर करत असेल फक्त म्हणजे शेणखता जर करत असेल तर माणूस आरोग्यवान राहायलाच पाहिजे हे माझ्यावर उदाहरण देतो. आणि आमचे अनेक शेतकरी समाज तुम्ही बघितला तर प्रत्येकाला रोगाचा अजिबात त्याला प्रादुर्भाव नाही आहे. कारण तो काय करतोय दिवसभर शेतीत राबल्यामुळे त्याला शुद्ध हवा मिळते.
0: होय.
1: आणि हे आता याचं नोकरीवाले काय होते एकाच ठिकाणी बसून असतात त्यामुळे त्यांना ते हे होतं नाही त्यांना ती तीच हवा मिळते.
0: बरोबर.
1: शेतीत कशी असते वेगवेगळी हवा येते त्यामुळे शेतकरी हे करतोय आणि तो धष्टपुष्ट राहतोय. आणि तेव्हाची शेती आणि आता शेतीमध्ये थोडा ट्रॅक्टर हे बघा परिवर्तन हे पाहिजेतच, परिवर्तन असलं पाहिजे. पण परिवर्तन करत असताना कुठे परिवर्तन पाहिजे तिथं परिवर्तन पाहिजे, कुठल्या कामात परिवर्तन पाहिजे त्या परिवर्तन पाहिजे. पण शेतीला हा मूळ तिकडनं जर परंपरागत जी आलेली त्याप्रमाणे जर मी शेती केला तर चालणार आहे. आता कसं आहे रासायनिक खताचा भडीमार चालू आहे, रासायनिक खताचा भडीमार उत्पन्न वाढवण्यासाठी रासायनिक खताचा भडीमार आहे. आता साधा तुम्ही युरिया घ्या, आमच्या युरिया घेतला तर तुम्ही भातावर आमच्या भात त्या खरीप पिकावर मारले आहे ते 8 दिवस असते फक्त. म्हणजे आम्ही जसा चहा पितो, चहा पिल्यानंतर एक तो अर्धा तास एक तास पर्यंत त्याचे चालते हा फ्रेश वाटतंय त्यानंतर आणि तसं होतंय. म्हणून मी शेतकऱ्यांना काय म्हणतो तुम्ही जर सेंद्रिय म्हणजे सेंद्रिय खत जर वापरला आता सेंद्रिय खत तुम्ही शेणखतच घ्याला आवश्यक आहे. मार्केटमध्ये गेला तर सेंद्रिय खताची पोती पाहिजे तेवढी तुम्हाला मिळतात
0: की होय
1: ती घ्या. एकरी 5 पोती मारला तरी सुद्धा आहे की नाही तुम्हाला चांगलं होत आहे. आणि तुम्ही सेंद्रिय मग युरिया मारू नका, युरिया कमी मारा. मारण्याबद्दल काय नाही, काय झालंय सांगू तुम्हाला, आता जमिनीला सुद्धा रासायनिक खताची सवय झालेली आहे.
0: होय होय होय 100%
1: रासायनिक खताची सवय. मी आता बघालो मॅडम आता आम्ही एवढं करून सुद्धा सेंद्रिय शेती आम्ही आमचीच गुरु असल्यामुळे आम्हाला शेणखत काय कमी नाही आहे. आम्ही पाहिजे थोडं एकरी 7-8 ट्रॉल्या तरी टाकतोच, बाकी सगळं इतरांना देतो. मग मी आता शेतीमध्ये असल्यामुळे सगळ्यांना सांगतो की सेंद्रिय शेती करा आणि तुमचं आरोग्यासह इतरांचं आरोग्य ठेवण्यालाही तुम्ही मदत करा.
0: होय ना,
1: म्हणून सांगतो मी
0: नक्कीच. आणि आजकाल आपण अनेक गोष्टी ऐकतो, म्हणजे शेतकऱ्यांना जशी विनंती केली जाते की तुम्ही विष पिकवू नका बाबा, कारण रासायनिक खतांचा एवढा भडीमार होतोय की त्यामुळे जे अन्नधान्य आपण खातो त्याच्यावरती त्याचा खूप परिणाम होतो, आणि त्याच्यामुळे मग आजार पण वाढतं, अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं. सोबत जमिनीची जी सुपीकता आहे ती कमी होतेच होते, कारण वर्षानुवर्ष आपण ते रासायनिक खत वापरत असतो, तर अशा सगळ्या गोष्टी होत असतात. पण शेतकरी बऱ्याचदा आपलं उत्पन्न कसं वाढेल याकडे जास्त लक्ष देतात. त्यांची एका बाजूने बघितलं तर चुकीची नाही आहे गोष्ट, कारण त्यांना आपली फॅमिली चालवायची असते किंवा आपलं काहीतरी उत्पन्न जर असं वाढेल या दृष्टिकोनातून ते विचार करत असतील. पण काही शेतकरी असेही मी ऐकून आहे की आपल्या घरापुरतं ते सेंद्रिय शेती करतात, घरी खाण्यापुरतं, आणि जो विकायचा आहे माल तो रासायनिक शेतीवरती म्हणजे बनवला जातो असेही करतात काही जण. तर फक्त व्यवसायाच्या दृष्टिकोनातून विचार न करता जमिनीचाही विचार आपण करावा की त्याची सुपीकता आपल्याला टिकवून ठेवायची आहे, तरच वर्षानुवर्ष ती आपल्या कामी येणार आहे.
1: तसंच मॅडम कसं असतंय की आम्हाला थोडा आजारपण आला की आम्ही डॉक्टरकडे जातो की
0: नाही, होय ना,
1: तसंच जमिनीला आजारपणा न येऊ नये यासाठी सुद्धा आम्ही पण प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी जमीन जर चांगली तुमची सुपीकता वाढवायची असेल, तिच्यातले जीवाणू जर ऊर्जितावस्था निर्माण करायची असेल, तर तुम्ही सेंद्रिय शेतीकडे वळा. आणि सेंद्रिय शेतीकडे वळून तुम्ही आता काय झालंय या धकाधकीच्या जीवनामध्ये माणसाला आता नाही, पहिला कसे दिवस होते एकटा काम केला की 10 जण खात होते घरचे, पण आता 10 जण काम केलं तरी एकट्याला खायला मिळणार नाही,
0: बरोबर.
1: मग त्याचा खर्च वाढलाय, खर्च साधे साधे घे, चला आमचा मोबाईल घ्या, गाडी घ्या, तेव्हा सायकल ना. मी मॅडम सांगतो तुम्हाला, वडगाव, माझं घर वडगावला आहे, रईत गल्लीमध्ये वडगाव, आणि तिकडनं 6 किलोमीटर शेत आहे. मी मॅट्रिक पर्यंत शाळा शिकताना आमचे काय करायचं, आता रब्बी पिकं आम्ही पेरली म्हणून समजा, पेरल्यानंतर आम्ही काय करायचं, मळणी वगैरे करत होतो की आम्ही सगळे कुटुंब सगळं शेतात जाऊन राहणार. आम्ही तिथं राहत होतो मे महिन्यापर्यंत, म्हणजे एप्रिल मे महिन्यापर्यंत राहत होतो, मळण्या वगैरे सगळ्या करूनच आम्ही इकडे येत होतो. पण तिकडनं मी तिकडनं दप्तर घेऊन जेवण घेऊन शाळेला येत होतो चालत, चिंतामण राय स्कूल शापूरमध्ये, आणि जायचं शापूरहून सकाळी यायचं आणि संध्याकाळी, ते पण सकाळी 6 वाजता उठायचं, शेतातलं काम करायचं, नाश्ता करायचा 9 वाजता, 9:30 तिथनं सुटायचं, 10:30-11 इथली शाळा. मग ते काम केलेलं आता काय झालंय, सायकल होती, सायकलच्या गाड्या झाल्या, गाड्याचे कारागडे झाले, आणि ते त्यामुळे काय झालंय, माणसाला जेवढ्या सोयी येतील तेवढ्या त्याला रोगाला आमंत्रण दिल्यास कळलंय,
0: होय ना, अगदी बरोबर
1: असं आहे,
0: बरोबर आहे. कारण जेवढा आपण सुखसोयी स्वतःसाठी करून घेऊ तेवढंच आपण आजारपणाच्या जास्त जवळ झालोय. आणि तुम्ही आणखीन एक उदाहरण खूप छान सांगितलं की ऑफिसमध्ये आम्ही काम करणारे जे आहोत आम्ही, ती म्हणजे बैठक काम असतं आणि त्याच्यामुळे मग अनेक आजार कालांतराने येतातच आपल्याला. आणि जो शेतकरी आहे तो एकदम म्हणजे निदान 12 तास तरी फ्रेश एअर घेत असेल शेतीमध्ये काम करणं, कष्टाची कामं, आणि तो शारीरिक व्यायाम ऑटोमॅटिक होतो आणि फ्रेश हवा मिळाल्यामुळे निरोगी राहतात ते. तर अनेक फायदे आहेत. फक्त कसं की आताचं जे जनरेशन आहे, आताची जी पिढी आहे, त्यांचं थोडंसं काम करण्याचं जे हे आहे म्हणजे सवय आहे ती तुटली, म्हणजे हे शारीरिक कष्ट करण्याचे
1: कष्ट कमी झालेत.
0: त्यामुळं त्यांना आपल्याला जर शेतीकडे वळवायचं असेल तर आताची जी आधुनिक टेक्नॉलॉजीची शेती आहे ती कशी आहे, म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला किती फायदा होतो.
1: आधुनिक टेक्निक जी शेती आहे त्याच्यामुळे फायदा आहे, पण फायदा करून घेणारा मात्र हुशार पाहिजे. त्याला फायदा आहे त्याच्यामध्ये. आधुनिक त्यांनी काय सांगतात, हे तुमच्या शेतामध्ये रान उगू नये म्हणून तुम्ही

0: मल्टी त्या प्लास्टिकचा उपयोग करा, हे करा, ते करा म्हणून सांगतात. बरोबर आहे, सगळं आहे. पण ते करत असताना आता नवीन आधुनिक शेती करणाऱ्याने मी तर काय म्हणतो, शेती करा, त्याच्याबद्दल काय नाही. याच्यानंतर शेतीशिवाय पर्याय राहणार नाही आहे. पण शेती करत असताना तुम्ही सेंद्रिय शेती केला की नाही. सेंद्रिय आता खतं फॅक्ट आहे, सेंद्रिय शेतीच्या फायदे तेवढे आहेत. तुम्ही शेणखत पाहिजे असं का नाही आहे. तुमच्या तुमची किती बरोबर आहे, सेंद्रिय सेंद्रिय खत वापरा आणि तुमच्या असं तुमचं जीवन तर हे करा. किती असतंय तेवढं आता बघा. तुम्ही एकेकटी काय म्हणतात की सेंद्रिय पिकाला जास्त भाव मिळतोय, आम्हाला सेंद्रिय पीक पिकून द्या म्हणून सांगतात. बरोबर आहे मॅडम. पण ते घेणारे नाही आहेत. आता आम्ही काय, आता आमची तुम्ही सांगू तुम्हाला, आमची ही मसूर इथली आहे, इथला 250 रुपये. तर ही मसूर डाळ जी करतात मार्केटमध्ये असतात ती नाशिकची मसूर, आमच्या आमच्या बेळगावची मसूर नव्हे.
1: अच्छा,
0: नाशिक मसूर ती मोठी असते थोडी आणि ही आमची ही इकडे ज्वारी मसूर असते आणि मोहरी सुद्धा म्हणा, मोहरीचं तेल काढतात ती मोहरी पंजाबकडची.
1: बर,
0: आमची ही मोहरी फोडणीला वापरतात तीच मोहरी. असं हा काळा वाटाणा आमचा इकडचा हा हा काळा वाटाणा लहान वाटाणा हा भाजी करतात, पण दुसरीकडचा वाटाण्याची डाळ करतात तो मोठा वाटाणा असतो.
1: बर,
0: मग ह्या इकडचं जे आमचं हे फेमस आहे की नाही, हे फेमस म्हणून कुठे तुम्ही जावा, बेळगावचं म्हटल्यानंतर ते फेमसच म्हणतात. बेळगावचा एक काम करणारा माणूस घ्या, कडधान्य घ्या, सगळं. मॅडम सांगायचं तुम्हाला म्हटलं तर मी माझी मसूर अमेरिकेला सुद्धा पाठवलंय मी, एक एक किलोचे पॅकिंग करून.
1: ग्रेट.
0: हा, मग ते तिकडचे शेतकरी तिकडचे लोक काय असतात, बेळगावची मसूर असं जसा बेळगावचा कुंदा कसा
1: फेमस आहे
0: तसं बेळगावचं कुठलंही कडधान्य घ्या ते फेमस असतंच. मसूर पण तशीच आहे. आता बेळगावमध्ये आता हे आमच्याकडचं खरबूज घ्या तुम्ही. आता साधं उदाहरण मी आणलेली आहेत, आता काकडी आहे आमची पाण्याने हाताने घातलेली काकडी आहे, दोडकी आहे आणि खरबूज आहे. आता ते खरबूज जर तुम्ही इकडचं खाला, खरबूज बेळगाव शिवाय कुठेच मिळत नाही तुम्हाला, असं पिकतच नाही. आणि खरबूजचं एक वैशिष्ट्य काय आहे की ह्या खरबूज खाल्ल्यानंतर तुमची भूक वाढते, म्हणून आमच्या एवढं सर तर खरबूज असेल तर त्याला 50 रुपये भाव आहे आणि इथंच पिकतं. आणि ते खरबूज म्हणा ते कच्चा असतानाच एक्सपोर्ट होत आहे, बाहेर जात आहे. आणि इथं त्याला वेळ जर गेला तर ते असं
1: फुटते,
0: भेगा पडतात. आणि ते खात असताना तुम्ही खात असताना त्याच्यावर गुळ घालून खा, त्याच्यावर सेंद्रिय गुळ घाला आणि खा, म्हणजे तुम्हाला त्याचं नंतर 2 दिवसांत बघा तुम्हाला कसं वाटतंय ते तुम्ही सांगाल आम्हाला. असं आहे.
1: नक्कीच ना, म्हणजे या सगळ्या गोष्टी आम्हालाही माहिती नव्हत्या की हे जे टरबूज आहे ते आपल्या बेळगावमध्येच फक्त पिकतं. कारण मार्केटमध्ये आम्ही बघत असतो तर हे सीझन आहे म्हणून आता याला असेल, मग नंतर कुठं भेटणार नाही, पण असं कधी लक्षच नाही गेलं की दुसरीकडे हे भेटतच नाही म्हणून.
0: नाही, ते तुम्ही बघितलं का नाही, दुसरीकडे पाहिजे तेवढी आता नवीन यायलेत बघा, ती नवीन आलेत ती बघितलं मी, ते महिनाभर टिकू शकताय, पण आमचं 2 दिवस पण टिकत. आणि ते का, आणि माझं ते म्हणणं, ज्या ज्या ठिकाणी जे जे पिकताय त्या त्या ठिकाणी जे हवामान असतंय त्या म्हणजे सृष्टीनं कसं निर्माण केलेलं आहे बघा.
1: होय होय,
0: सृष्टीनं निकाल ज्या ठिकाणी जे पिकतंय का नाही ते थोडं तरी त्या सीझन मध्ये खावच.
1: होय ना,
0: थोडं तरी खावा तुम्ही, काय जास्त असं एकदम खाऊ नका, थोडं तरी खा, त्याच्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती असते.
1: बरोबर.
0: आता आमच्याकडच्या तुरीच्या शेंगा, भेंड्या तुम्हीच घ्या. आता आमच्याकडच्या भेंड्या कुठे पण मिळत नाहीत, ह्या आताच्या आता ह्याच्यामध्ये येतात त्या रब्बी पिकामध्ये भेंड्या येतात, पांढऱ्या भेंड्या असतात, त्याच्या सार आणि भाजी केला तर त्या कॅन्सरला सुद्धा रोकू शकतात, अशा भेंड्या आहेत त्या. मी आता व्हॉट्सअपमध्ये वगैरे बघितलं आहे तर त्या कुठे मिळतात. मग आता माझं म्हणजे सगळं म्हणजे संपर्क आहे, पंजाबचे शेतकरी आहेत, महाराष्ट्रातले आहेत, तिकडे कर्नाटकातले आहेत, म्हणजे मला थोडं कानडी बोलता येत आहे पण वाचता येत नाही. म्हणून मी आता कर्नाटक राज्य सहकारी संघटनेचा बेळगाव तालुका अध्यक्ष आहे, त्यांच्यावर मी काम करतो, ती गोष्ट वेगळी. पण महाराष्ट्राचे शेतकरी सुद्धा माझ्याकडनं कनेक्ट आहेत, पण त्यांच्यानं कनेक्ट असल्यामुळे त्यांच्याकडनं मी माहिती घेतो आणि आमची माहिती इकडची पुरवतो आणि आमच्याकडचं जे धान्य आहे बघा त्यांना पण त्यांना सांगतो. असं आहे म्हणून आता मी माझी मसूर ह्याला मध्य प्रदेशला सुद्धा पाठवलं बघा. मध्य प्रदेश म्हणजे तिकडनं मला काळा घो पाहिजे होता. ते सांगतातच हा जाहिरातबाजी करतात त्यांनी, हे पेरा तुम्ही, ते पेरा, ते पेरा म्हणून सांगतात. मी काळा घोऊ इकडे पेरल्यानंतर त्याला मार्केट नाही आहे, त्याला मार्केटच नाही आहे. मग आम्ही काय करतो, आम्ही घरात खाऊन झालं काळा घोऊ. काळा घोऊ खाल्ल्यानंतर काय म्हणतात, शुगर होत नाही, हे होत नाही, ते होत नाही म्हणतात, पण घेणारी माणसं पाहिजे नाही मार्केटला.
1: होय ना,
0: असं ते मार्केट असेल तर. म्हणून आमचं काय असतंय, जी परंपरागत ज्या ठिकाणी पिकं असतात तेच तुम्ही विका, दुसरं तुम्ही तिकडचं मागून इथं जर पेरला का नाही ते बरोबर होत नाही.
1: काळा तांदूळ आला होता ना,
0: काळा तांदूळ, काळा नाही चॉकलेटी तांदूळ आहे म्हणून, काळा तांदूळ पण आहे, तो पण मी आणला होता. एक प्रदर्शन होतं, मी प्रदर्शनला जातो, महाराष्ट्रात जातो, धारवाडला जातो, सगळीकडे जाऊन येतो. पण ते तांदूळ पण, काळा तांदूळ पण आमच्या इकडे काळा तांदूळ पेरतात, ते बघितलं मी, पण त्याचा उपयोग सांगतात. पण मार्केटमध्ये म्हणावा तसा भाव नाही आहे,
1: नाही आहे,
0: त्यामुळे शेतकरी काय करतात, पेरतात आणि भाव नसल्यामुळे ते हे करतात. मग आमचं म्हणून पारंपरिकपणे आता इथं काय झालंय, बासुमती भात ग्रेडेड माल आहे म्हणून बासुमती भात इथं पेरतात, त्यानंतर इंद्रायणी आहे, बाकी सगळे आहेत, बाकी खाण्यापुरतं तेवढं साईराम आहे, हे आहे, ते आहे, सगळं आहे. पण ही बासुमती भात ही आमच्या जमिनीलाच येत आहे, दुसरीकडे कुठे पेरला का नाही तुम्ही, एवढं ग्रेडर नाही, उतार येत नाही आणि असं म्हणजे असं चविष्ट येत नाही.
1: लोकल बासुमती.
0: आणि ह्याच्या आधी तुम्हाला एक काळी काळी गजवेल म्हणून भात होतं.
1: बर,
0: तुम्ही जर इथं जर पेरला भात तर 2 किलोमीटर वास येतो ह्याचा. ते केव्हा होतं? सेंद्रिय शेती आमचे वडील आणि आम्ही लहान असताना करत होतो नाही तेव्हा. आज मी महाराष्ट्रात परवा चंदगडला गेलो होतो, एका ठिकाणी पावसाळ्यात गेलो होतो, त्या ठिकाणी एकच ठिकाणी पेरलं होतं ते भात. मी रस्त्यावर तिथं एक जवळजवळ माझ्या अर्धा किलोमीटरवर शेत होतं, वास आल्यावर थांबलोच मी तिथं, आणि असं बघितल्यानंतर ते भात दिसलं. मग ते कुणाचं आहे तर कुठला शेतकरी, मग ते मला दिवसभर थांबायला पाहिजे
1: होय
0: असं असतंय. म्हणून ते एक काय असतं, ते भाताचं बी गेलं आता ते, पण ते बी कसं होतं ह्या बासुमतीपेक्षा पण भारी होतं, पण आता ते मिळत नाही. आता सांगतात सगळं काळ,
1: फार पूर्वी आम्ही बघायचो म्हणजे एखाद्याच्या घरी बासुमती तांदळाचा भात केला असेल,
0: आजूबाजूच्या घरात वास येत होता,
1: वास
0: येत होता का नाही. मग तो आता वास काय झालाय, ह्या रासायनिक खताच्या भडीमारामुळे तो वास कमी झालेला आहे.
1: बरोबर.
0: आणि पेरताना सुद्धा मी सांगतो शेतकऱ्यांना, तुम्ही बेळगावमध्ये आता माझ्या शेतात पेरलेलं भात पुढच्या वर्षी हेच बी इथं करायचं नाही, तुम्ही मच्छाकडचं बासुमती आणायचं
1: बर,
0: किंवा इकडचं धामणे शिवारातलं आणायचं, म्हणजे शिवारातलं आणला का नाही त्याला उतार चांगला येतोय. मग माझंच भात माझं बी त्याला द्यायचं, त्याचं बी मी घ्यायचं, म्हणजे मातीचा फरक पडतोय.
1: बरोबर.
0: म्हणून शेतकऱ्यांना काय सांगतो, तुम्ही माती फरक करा, तुम्ही जे पेरता ते विका, पण त्या शेतकऱ्याला तुमचं भात त्याला द्या, त्याचं भात तुम्ही घ्या, म्हणजे परत परत असं होतंय आणि भातामध्ये जरा म्हणजे पोषकता येते आणि भातामध्ये तर उतार येतोय, असं त्यामागचा उद्देश आहे.
1: बरोबर. मग हे जे आलटून पालटून पिका आपण म्हणजे घ्यावीत असं जे म्हणतो, त्याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय आहे सर?
0: आलटून पालटून आता मॅडम कसं असतंय की आलटून पालटून पिकं घ्यायचं म्हटल्यानंतर शेतकऱ्याला, आता शेतकरी एक उदाहरण द्यायचं असलं तर आम्ही इतिहासमध्ये माझ्या 10वीला पुस्तकला वाचलंय, एक माझे इतिहासचे शिक्षक सांगत होते, शेतकरी कर्जात जन्मतो, कर्जात जगतो आणि कर्जातच मरतो, असं त्यांनी जे सांगितलं होतं. आणि आज आज बघितलं तर हे बघितलं तर सत्य परिस्थिती आहे हे बघितल्यानंतर, पण त्याने काय त्याला पर्याय शोधलेला आहे. क्षा पर्याय शोधलेला आहे, तुम्ही शेतकऱ्या तुम्ही शेती तुमची शेती करत असताना तुम्ही जनावर पळा, जनावर पळत असताना एक शेतकऱ्याकडे आता आमचा माझा हा हा शेतकरी हा युवा शेतकरी हा काय करतोय, शेती करत पावरलूम तिकडं वडगावमध्ये पावरलूम जास्त आहे ते काम करतोय, आणि ज्या दिवशी शेतीचं काम असतंय तेव्हा 8 दिवस सुट्टी घेतोय आणि काम करत असतोय. मग त्याला त्याची आर्थिक परिस्थिती, आर्थिक कुटुंब, आर्थिक म्हणजे आर्थिक सुबत्ता वाढली, बाकी सगळं शेताचं पीक झालं. आता ह्यानं काय केलाय की 1-2 एकर शेत आहे आपलं, 1.5 एकर मध्ये ऊस घातलाय आणि 1.5 एकर मध्ये भात वगैरे पेरतोय, म्हणजे ते पण पीक झालं आणि हे पण पीक झालं.
1: बरोबर.
0: ह्या दृष्टिकोनातून आमचे शेतकऱ्यांना जर डोक्यालेटिंग गेलं तर त्याला सगळं बरोबर होत आहे, पण हे जात नाही. आणि आपलं आपण बघा करत असताना आपण जरा हुशारीन करायचं, हुशारीन काय केलं तर सगळं बरोबर होत आहे. ह्या शेतीमध्ये काय नाही, अरे ह्या वर्षी जाईल, पुढच्या वर्षी नक्की, कारण धरणी आईची माया कशी जाईल वाया, ती वाया जाऊ देत नाही.
1: बरोबर.
0: असं आहे,
1: पण आपण पण तेवढीच काळजी घ्या,
0: काळजी घ्यायला पाहिजे, काळजी घ्यायला पाहिजे मॅडम. तुम्ही रोज घ्या, आता ती बघा धरती माता रोज तुमची वाट बघत असते शेताला. आता मी रोजच जातो शेताला, ती गोष्ट वेगळी, धरती माता वाट बघत असते, वाट बघत असल्यानंतर तिला ती गेल्यानंतर ती सुद्धा हे होते. आणि एक सांगतो तुम्हाला की शेतामध्ये गेल्यानंतर पिकांना सुद्धा आम्हाला कसं चांगलं एक गाणं ऐकल्यानंतर केवढं चांगलं वाटतंय,
1: फ्रेश वाटतं की नाही,
0: प्रसन्न होतंय, तसं पिकांना सुद्धा मन प्रसन्न होण्यासाठी चांगली चांगली गाणी लावली पाहिजे. गाणी लावला म्हणून समजा ती पिकं सुद्धा भरतात, साधं साधं जाता जाता आम्ही बघतो. आणि मी तसं करतो, कारण मी असं गाणी हिंदी गाणी लावतो, मराठी लावतो, बाकीचं कीर्तन लावतो, मी काम करताना लावतो, ते मला पण ऐकायला येत आहे, पिकाला पण ऐकायला येत आहे, आणि आमचा वेळ आपोआपच जात असतोय.
1: नक्कीच.
0: आम्ही आम्हाला ते माहित नाही आहे, म्हणजे मी पण हे वाचन असतो, वाचाल तर वाचाल.
1: होय.
0: वाचलं पाहिजे, तुम्हाला वाचायचं असेल तर वाचा, वाचल्यानंतर. आणि आता परिवर्तनवादी या युगामध्ये ह्याच्यामध्ये पाहिजे तेवढं परिवर्तन झालेलं आहे. व्हॉट्सअप तुमच्या मोबाईलवर तुम्हाला सांगतात की बाबा ह्या तुम्हाला जसं गाणी ऐकल्यानंतर फ्रेश वाटतं, तसं त्या पिकांनाही पाहिजे असतंय, पिकांनाही त्यांना काहीतरी चांगलं ऐकावं असं वाटतंय. आम्ही काय करतो की एक शेतकरी काय करतात, एकदा पेरणी केली की तिकडे बघत नाही. साधं तुम्ही आता 8 दिवसानंतर एवढा ऊन पडालाय की पिकं जर तुम्ही भरायचं असेल तर आमच्याकडे 16 लिटरचा पंप असतोय, त्याला फक्त पाणी मारा, दुसरं काय मारू नका. पाणी मारला तरी त्याच्या वट पानांवर जर पाणी मिळलं की त्याला हे गेल्यासारखं होतंय. आणि सेंद्रिय शेती करायचं असेल तर तुम्ही सेंद्रिय शेतीकडे वळायचं असेल तर साधी उदाहरणं आहेत, आता दशपर्णी अर्क घ्या, गोमूत्र घ्या, शेण घ्या. हे आमच्या माझ्याकडे मी काय म्हणतो, माझ्याकडे हे आहे काय आहे की गुरु आहेत, जनावर आहेत, आमचा हे आहे. साध्या शेतकऱ्यांनी, कमी शेती असलेल्या शेतकऱ्यांना अगदी साधा उपाय आहे, 200 लिटरचा बॅरल घ्यायचं, 10 किलो शेण घ्यायचं, 10 किलो मूत्र घ्यायचं, 1 किलो गुळ घ्यायचं. गुळ काय साधं एकदम 50 रुपये किलोचं घ्यायचं नाही, काळं गुळ, कुठलं पडलेलं सडलेलं गुळ घ्यायचं, 1 किलो बेसन घालायचं आणि 1 किलो रस्त्यावरची माती, वडाचं झाड, पिंपळाचं झाड किंवा तुळशीच्या झाडाखाली माती असते ती, किंवा रस्त्यावरची पडलेले उडलेलं धुळा असते बघा, तो घालायचा आणि तो पुरा बॅरल भरायचा, पुरा बॅरल पाण्यानं भरायचा आहे. 180 लिटर आणि तो सावलीत ठेवायचा आणि तुम्ही 15 दिवस 21 दिवस ठेवायला पाहिजे ते नियमाप्रमाणे आणि त्याला हे रोज सकाळी संध्याकाळी 10-20 असं काटीन घालायचं त्याच्यात ते फिरवत राहायचं फिरवत राहिला मग त्याच्यावर सावलीत ठेवलं पाहिजे आणि 21 दिवस झाल्यानंतर ते तुमच्या 1 एकरला जर मारला का नाही तुमचं 2 ट्रॉल्या का 4 ट्रॉल्या ह्याचं तुमचं जे खत असते बघा त्या खताला हे करतंय त्या खतावडे तेवढा

0: जमिनीचं नत्र सुधारते. ह्या दृष्टिकोनातून आम्ही पाहिजे एवढं जाता जाताच विचार करत नाही आम्ही, पण आम्ही काय करतो, हा चला तिकडचं आणायचं, आता जाऊन सांगतो तिकडे दवाखान्यामध्ये माझ्या मसूरवर हा रोग पडलेला आहे, मला औषध दे. मग तो देतोय औषध, तुम्ही मारता, मग तिकडे तिकडे बघत नाही. त्याला कसं वास्तविक पाहता 8 दिवसाने एकदा करायला पाहिजे, पण आम्ही करत नाही. जैना म्हणून आम्ही त्याच्याकडे जाऊन सांगणार ते रासायनिक, ते रासायनिकच म्हणून आम्ही काय कडीलिंब पाळाला आहे आणि रुईचा आहे, करंज आहे, धोत्रा आहे, एरंड आहे, या सगळ्या येतं तुमच्याकडेच. पाला घ्यायचं, गोळा करायचं, त्याचं पेस्ट करायचं, गोमूत्रामध्ये घालायचं, ते सगळं पेस्ट करून पाणी करून गोमूत्रामध्ये एक पंपाला 1/2 लिटर घालायचं आणि आठवड्याला एकदा मारत राहायचं. झालं, एवढे साधे साधे उपाय आम्ही करत नाही. आम्ही रासायनिककडेच वळालो आहे अजून सुद्धा, कारण आम्हाला आता साध्या पाल्याची पेस्ट पण करायला सवड नाही आहे. आणायचं, घ्यायचं, जायचं, आमचे किती पैसे जात आता विचार करायला पाहिजे की
1: होय ना. एवढा बारीक सारीक विचार करायला म्हणजे तेवढं जास्त कोण त्रास घेतच नाही,
0: त्रास घेत नाही. खरं बारीक सारीक विचार म्हणजे तुमचे पैसे उरतात मॅडम,
1: उरतात हो,
0: तुमचे पैसे उरतात. तुम्ही कधी हातात कधीतरी विचार करणार नाही का नाही. मग आता साधा आता बघितला तर तुम्हाला शेतकऱ्याला सक्षम व्हायचं असेल तर मी एक या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांचं एक त्यांचं पुस्तक वाचलंय. ते काय म्हणतात की तुम्हाला शेतकऱ्यांना जर सक्षम व्हायचं असेल तर 3 पर्याय आहेत. पर्यायी व्यवसाय करा. तुम्हाला 100 काय पाळा, म्हशी पाळा, शेळी पाळा आणि कोंबड्या पाळा. म्हणजे तुम्ही असता तुम्हाला 100 रुपयाची गरज असेल तर कोंबडी विका, 500-1000 रुपयाची विका गरज असेल तर शेळी विका, आणि तुम्हाला 10-20 हजारची गरज असेल तर म्हैस विका. पर्याय आहेत का नाही मॅडम. मग ते सांगतात पर्यायी, पण एकेकट्यानं कसं असतोय, याने पर्यायी व्यवसाय करा म्हणून सांगतात. अरे साधे त्यांचे घ्यायला काय गेला आम्हाला, पण ते बरोबर असतं ना. आम्ही त्याचा डीपमध्ये विचार, हे आपण मोठे झालेत आणि आम्हाला काय समजत नाही, तसं नसतंय ते. त्यांचा जर तुम्ही बारीक विचार केला तर ते चांगल्यासाठीच आहेत, त्यांनी पण शेती केलेली आहे, पण आम्ही ते घेत नाही असं आहे.
1: मग आता तुमच्या शेतीमध्ये सर काय कोणकोणती पिकं आहेत?
0: आता माझ्या शेतीमध्ये वाटाणा पेरलेला आहे. वाटाणा मी म्हणजे आता वाटाणा याच्या संक्रांतीमध्ये वाटाणा, आता वाटाण्याच्या शेंगा तर तुम्हाला माहित आहे, भोगीला वाटाण्याच्या शेंगा लागतात. आमच्या इकडे केक काय पिकतंय ते लागतंय, ते वाटाणा शेंगा, ते सोले म्हणा, ते आता सोले तर काय मेरावरनं बांधतो सोडा आम्ही बांधावरनं. मग आता ते काय करतात वाटाण्याच्या शेंगा, मी मॅडम वाटाण्याच्या शेंगा तर तोडायला दररोज 4-5-6 माणसं लावत होतो. मग ते तोडण्यासाठी म्हणून 200 रुपये किलोने गेल्या माझ्या शेंगा, त्या 150-200 रुपये किलोने गेल्या. मग ते झाल्यानंतर आता ते आणि आता बी पण होतंय, त्याचं बी पण आम्ही ठेवायला पुढच्या वर्षी ठेवायलाच पाहिजे. आणि मसूर पण आहे, आता मसूर आहे, जोंधळा आहे, जवस आहे, आणि आता काकडीची आळी घातलेली आहेत, खरबूस आहेत आणि हे दोडकी आहेत. म्हणजे आम्हाला भाजीला काय कमतरता नाही आहे, आजूबाजूची असतात आमची घेऊन जातात त्यांनी आम्हाला देतात.
1: बरोबर,
0: म्हणजे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत म्हटलेला आहे नाही, ते तसंच आहे.
1: आणि कसं म्हणजे आपल्या शेतात एखादी भाजी असली तर रोज 30-30 खाऊन
0: 30-30 खाऊन, मग तेच आम्ही काय म्हणतो तुझी आम्हाला दे आमची तू घे, मग आम्ही काय करतच नाही. मग ते आम्ही म्हणू ना, ते कसं असतंय की बांधावर जे आम्ही फिरतो त्या मेरू हे असतात बघा, ते सोले म्हणतो का नाही, ते बांधावर घालतो, त्याच्यावर त्या भेंड्या पण घालतो, कारण त्या भेंड्या शेतात घालून चालत नाही, त्या बांधावरच घातल्या पाहिजे असं ते घातलेलं असतंय. मग ते सुद्धा आता तुम्ही बघितलं तर ते विकताना गेलं तर 25 रुपयाला एक मापटं लहानसं, एवढं महाग असतं ते. पण ते सुद्धा त्या ह्या हवामानाच्या ह्याच्यामुळे ते पण आलं नाही ह्या वर्षी, गेलं एकदम म्हणजे हे झालं लोकांना तर थोडा त्रास झाला. पण आमच्याकडचा शेतकरी कधी सांगतो तुम्हाला, मी म्हणतो की सरकारच्या तुटपुंज्या मदतीवर न जगणारा आमचा शेतकरी, माती ह्या ढेकळा मातीच्या ढेकळातून मोती निर्माण करणारा आमचा शेतकरी आहे. पण शेतकऱ्यांना तुम्ही भिवू नका, आज नाही उद्या दिवस परततील आणि तुमचे दिवस सुखाचे येतील. न भिता तुम्ही कोणत्याही संकटाला सामोरे जा आणि तुमचे दिवस नक्की सुखाचे आल्याशिवाय राहणार नाही.
1: नक्कीच ना. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे कोविडच्या काळात आपण बघितलं की तुम्ही जसं सांगितलं तो तर एक विषय होताच होता, पण बऱ्याचशा लोकांची नोकरी गेली आणि परत सगळेजण गावी परत आले आणि गावी आल्यानंतर शेतीशिवाय पर्याय नव्हता, किंवा शेतीचं जे होतं किंवा भाजीपाला जो होता तो काय कधीच बंद नव्हता कोविडच्या काळात सुद्धा. त्यामुळे शेतकरीच त्यावेळी
0: तारू शकला.
1: हो, अशी परिस्थिती होती. त्यामुळे कोरोनानं ही खूप चांगली गोष्ट आपल्याला शिकवली,
0: अनुभव दिले कोरोना असा आल्यानंतर आम्ही कसं जगलं पाहिजे.
1: आणि त्यावेळी शेतीचं महत्व खूप पटून आलं लोकांना.
0: पण सरकारनं त्याचा विचार केला पाहिजे की आता काय समजा तुम्ही आता या बाजूला बघितला तर विकासाच्या नावाखाली शेतीचा राजरोसपणे बिमोड व्हायलाय.
1: होय ना.
0: आता आमच्या या बाजूला गेला हा हलगामचे बायपास घ्या, रिंग रोड घ्या. हलगामचे बायपासला तर मॅडम आम्ही एवढं लढतोय, 2002 पासून आम्ही लढतोय. तुम्हाला उदाहरण माहित असेल, पेपरमध्ये बातम्या आहे, सगळ्या माहित असेल. असेल. आता ह्या शेतकऱ्याचं सांगा, हे 2 एकर शेती आहे या शेतकऱ्याची, ही पुरी याची 2 एकर शेती झाली. आणि नियमाप्रमाणे कसं असतं मॅडम माहित आहे तुमच्या, तुम्ही मला काल एक सांग, तुम्ही मला काल फोन केल्यानंतर मला तुम्ही कळालं असं कसं असतं. शेतकऱ्याला तुम्ही पहिला कल्पना दिली पाहिजे, मी तुझी शेती घेणार आहे आणि तुझं त्याच्याबद्दल म्हणणं काय. पण आता सरकारला काय झालंय, अधिक 3 कायदे काढलेत की आम्ही आमच्या विकासासाठी केव्हाही कोणतीही कसलीही जमीन आम्ही संपादित करू तेव्हा

0: त्याला काय विचारू शकत नाही. पण हे चुकीच आहे मॅडम. शेतकऱ्याचं सहमती घ्या ना, ते का तुमच्या हक्काची नव्हे जमीन, शेतकरी त्याचं जगणं कसं मॅडम. आज जर शेती गेली समजा, तर शेती गेल्यानंतर ह्या शेतीवर रोजगार किती जाणार आहे ह्याचा विचार केला पाहिजे. किती रोजगार आहेत, आम्ही आज पिकवतो, पिकवल्यानंतर ते आम्ही बाजूला देतो, ते तो दलाल घेतोय, दलालाचा रोजगार झाला, त्यानंतर भाजीवाला घेतात, तो रोजगार गेला, हे सगळं त्याच्यानंतर ते खाणारे गेले, हा सायकल आहे. आता दूध म्हटला, दूध आम्ही विकतो, दुधाचं हे सगळे सायकल आहे. पण सरकारने याचा गांभीर्याने, आम्ही विकासाला कधीच विरोध करणार नाही मॅडम. आमच्या देशामध्ये 22-23% जमीन अजूनही पडीक आहे, त्या पडीक जमिनीमध्ये तुम्ही विकास करा, त्याच्याबद्दल काय नाही. आणि ही पिके जमीन जी पिकं येतात नाही, त्याच्यामध्ये प्राणवायू येत आहे पिकामध्ये, हरित पिकामध्ये. तुम्ही प्राणवायूसाठी मोठमोठ्या फॅक्ट्या उभा करायलाय, पण खरा निसर्गानं दिलेला प्राणवायू जर तुम्ही मारून टाकायला लागला, तर तुम्ही जगवणार कसं देशाला, आणि शेतकरी जगणार कसं. प्राणवायू तुम्हाला प्राणवायू मिळतोय, आणि हरित पट्टा जो असतोय, हरित पट्ट्यामुळेच माणसं आता इकडे म्हणतात की तुम्ही प्रत्येक जिनस हे विकत घेता येत नाही. आरोग्य विकत घेता येते काय? येत नाही. आरोग्य विकत घेता येतच नाही. आरोग्य हे आरोग्यानंच तयार केलं पाहिजे, निसर्गानंच तयार केलं पाहिजे. पण हे ज्या सरकारनं आमच्या विचारात घेतलं पाहिजे की शेतकरी जगला तर देश जगेल, याचा विचार गांभीर्याने विचार करून माझी सरकारला विनंती आहे. विकासाला विरोध नाही आहे, विकास जरूर करावा, पण शेतकऱ्याला तारून तुम्ही विकास करा.
1: खूपच चांगली उदाहरणं तुम्ही सांगितलं सर, आणि खरंच विकासाच्या नावाखाली जे काही होत आहे ते अगदी म्हणजे चिंतेचाच विषय आहे आणि दुःखद विषय आहे खरं तर. पण आता त्यांच्या डोक्यात काय चाललंय ते आपण नाही बोलू शकत, त्यामुळं पण शेतकऱ्याकडे नक्कीच लक्ष द्यावं, आणि शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्यासोबत लोकांचाही विचार करून जे विषमुक्त अन्न आहे ते बनवण्याचा पिकवण्याचा प्रयत्न करावा, अशी आपण विनंती करूया सर्व शेतकऱ्यांना. आणि शेवटी सर, म्हणजे अनेक युवा पिढी, म्हणजे आता युवा पिढी शेतीकडं थोडीफार वळताना दिसते, पण त्यांनाही अनेक अडचणी असतील, म्हणजे कष्टाची सवय नाही म्हणा, किंवा अचानक हे शेतीमध्ये काम करणं, किंवा आणि काही त्यांचे अडचणी असतील, तरीही आपण शेतीकडे वळवण्यासाठी काय असं सांगू की युवा पिढीनं जरा शेतीकडे लक्ष द्यावं.
0: त्याच्यामध्ये काय झालं मॅडम सांगू तुम्हाला, की आम्हीच चुकले, आम्ही थोडं चुकलेलं आहे. हे बघा, मी नाण्याच्या दोन्ही बाजू सांगतो, मला सत्य तेच. मी माझा मुलगा, आता माझ्या वडिलांनी मला लहानपणापासून शेतात घेऊन गेले, म्हणून मला शेतीची आवड निर्माण झाली. आम्ही काय केलं सांगा, शिक्षणाच्या नावाखाली आमच्या मुलांना आम्ही शेती करायचं सोडून दिलेलं. शेती करूच नकोस, मी शेती करतो, तू शाळेला जा, शाना हो म्हणून सांगतात. पण मी काय म्हणतो, तुम्ही आता शनिवार रविवार सुट्टी असते का, त्यावेळेला तुम्ही मुलांना शेतीत गुंतवा, थोडं तरी त्यांना गुंतवा. आणि अनुवंशिकता, तुम्ही सांगतो, तुम्हाला माझं साधं उदाहरण घेतो की आमच्या या गल्लीमध्ये सगळे शेतकरी होते, एकेकाची आता एकेकड्याची गुरं नाही आहेत, त्यांची गुरं नाही आहेत, पण अनुवंशिकता अशी येते की सगळी ती मुलं ज्यांची गुरं नाही ती मुलं आमच्या घरात येतात, आमच्या घरात येतात, आणि गुरांची सेवा करायला लागतात. आम्ही हे करते कर म्हणून सांगितलं करतात, मग तो तुम्ही विचार करतो अनुवंशिकता ही कुठे जात नाही. म्हणून मुलांना, शेतकऱ्यांना मी सांगतो की तुमच्या मुलांना किती शाळा शिकण्याबद्दल माझा विरोध नाही आहे, शिक्षण शिकायला पाहिजे, पण मुलांना कितीही शिक्षण शिकवलं तुम्ही शेतकरी आहेत, कारण ह्याच्यानंतर शेतीच टिकणार आहे, शेतीच तुम्हाला जगवणार आहे. मुलांना शेतीमध्ये घेऊन जावा, त्याला शेतीमध्ये इंटरेस्ट द्या. परिवर्तनवादी शेती असू दे, त्याच्याबद्दल काय नाही. शेतीमध्ये आता परावर्तित झाले, परिवर्तन झाले, ती गोष्ट वेगळी, पण शेतीमध्ये थोडं त्यांना इंटरेस्ट द्या.
1: होय ना.
0: मग आम्ही काय करतो की मुलांना शिक्षण शिकवतो, मोठं करतो, केल्यानंतर ती मुलं आम्हाला बघितली नसतात, कारण आम्ही त्यांना त्यांच्या संस्कृती दिलो नसतो शेतात जा म्हणून. मग ती मुलं जर लोटा लागली, पायजेस बोल लागली, तर आम्हाला वाईट काय वाटतंय की एवढं केलो, तेवढं ते केलो, ह्याला एवढं शिकवलो आणि तो आम्हाला सोडून गेला म्हणून सांगतात. मग तुम्हीच शिकवला नाही, तर उदाहरण मी हवी तेवढी देऊ शकतो, माझ्या समोरच आहेत. मग मी त्यांना बोलतो, मी त्यांना की तुम्ही म्हणूनच तेव्हा लहानपणापासून मुलांना शनिवार रविवार मुलांना फक्त शेतात घेऊन गेला असता, तर तुमची कामं केली असते होत आहे. कारण शेतीमध्ये मॅडम आता पगार देऊन शेती चालत नाही, घरची माणसं शेती करायलाच पाहिजे. आता आमच्या गल्लीमध्ये म्हणा, आमची ही मुलं ही सगळी, मी शेतात गेलो तर समजा की सगळी मुलं, आता आमच्या तेव्हा कसं होतं, माणसं लागत होती. आता माझ्याकडे माझ्या ह्याच्यामध्ये एवढी मुलं येतात की माझी मळणी लिलिया अशी पार पडते, 10-20-22 जण येतात, लिलिया पार पडते, काय द्यावं लागत नाही त्यांना, आपणच काम करतात, आपणच आम्हीच आणून द्यावं लागतंय. नको नको म्हणून सांगतात. पण ह्यासाठी म्हणून ह्याच्यानंतर शेती चालायचं असेल तर युवा शक्तीला माझी एकच विनंती आहे, शेतीशिवाय पर्याय नाही. आणि तुम्ही युवकांनो, तुम्ही नोकरी पाहिजे तेवढं करा, पण यानंतर शेतीशिवाय पर्याय नसल्याने तुम्ही शेतीकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. शेती, कारण शेती हीच म्हणजे हे एक जीवनाचं एक सार आहे, आणि ती सार जर तुम्ही सोडून गेला तर तुम्ही मुक्त व्हाल. त्यासाठी म्हणून प्रत्येक युवकाने शेतीकडे गांभीर्यानं लक्ष देऊन शेती करावं, आणि आमचा देश सुजलाम सुफलाम कसा होईल याकडे अगदी बारकाईनं लक्ष देऊन जगामध्ये देश एकदम सुजलाम सुफलाम व्हावं असं नाव रूपाला यावं अशी आमची म्हणजे माझी युवा शेतकऱ्यांना विनंती आहे.
1: नक्कीच, खूप छान सर. आणि शेवटी आणखीन एक प्रश्न सर, की ठीक आहे पारंपरिक शेती तुम्ही इतकी वर्ष झालं करताय, किंवा अनेक शेतकरी आता याच्यामध्ये गुंतलेत, सेंद्रिय शेतीकडे वळताना दिसतंय आपल्याला चित्र, पण तरीही एक शेतकरी म्हणून तुमच्या समोर काय काय अशी आव्हानं येतात ज्याच्यामुळं शेतीवरती खूप परिणाम होतो आणि त्याचा फटका मग शेतकऱ्याला बसतो आणि मग त्यांच्या अनेक अडचणी पुढे सुरू होतात.
0: अडचणी फटका बसतोय हवामान, आम्हाला हवामान म्हणजे आता निसर्ग जर कोपला तर ते अतिवृष्टी होते त्याच्यामुळे तर फटका बसतोय. मग फटका तो बसल्यानंतर आता बघा, निसर्गानं काहीतरी एक म्हणजे एक निसर्गाने नियम केलेला आहे, एकामध्ये गेलं की दुसऱ्यामध्ये येत यायचं, पण दोन्ही मध्ये जर गेलं तर शेतकरी खंगला जातोय. आणि त्याच्यामुळे काय झालंय आता शेतकऱ्यांना ऐकणे, शेतकऱ्यांना सरकार सुविधा पाहिजे तेवढे देतंय, सुविधा दिलो म्हणून सांगतंय, पण त्या सुविधा ऐकणे शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत येऊन पोहोचत नाहीत. मॅडम आता साधं घ्या, मी एवढं काम करत असताना किसान क्रेडिट कार्ड म्हणा, आम्ही किसान क्रेडिट साठी एवढी आंदोलन करतो, पण मलाच किसान क्रेडिट कार्ड नाही, म्हणजे आम्ही शेती कशी करायची सांगा. आणि त्याचबरोबर मी आता बघा इन्शुरन्स उतरा म्हणून सांगतात, हे सरकारी इन्शुरन्स उतरा तुमच्या पिकाला आम्ही देऊ सांगतात. मी 2016-17 इन्शुरन्स उतरलो, 2022 उतरलो, 2023 उतरलो, अजून पण 1 रुपयाला नाही. तुमचा तुम्ही हा भाग आमचा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झालाय, नसेल तर तुम्ही देऊ नका, पण अजून पण तुम्ही जर देत नसाल तर. परवा आम्ही तेच जिल्हाधिकारी साहेब डीसी साहेबांच्याकडे गेलो होतो, आम्ही त्यांना सांगितलं की सर आम्ही इन्शुरन्स उतरलाय, पिकाचा इन्शुरन्स उतरलाय, पण अजून पण त्याची जर मोबदला जर मिळत नसेल तर शेतकरी जगणार कसा. तुम्ही एरवी आम्ही द्या म्हणून आम्ही तुम्हाला म्हणत नाही, पण ज्या वेळेला तुम्ही दुष्काळ कसं जाहीर होतोय तेव्हाच द्या. मग शेतकरी कधी कोणाकडे घेणारा नाही मॅडम. तुम्ही जर तुम्ही बघितला तर शेतकरी पिकला, आता देशाचं तुम्ही सांगितलं कोरोनाचं उदाहरण, हा तसं शेतकरी जर अन्नधान्य पिकलं तर देशाची हे उलथापालथ हे होणार आहे की त्याला बदल होणार की. मग त्यासाठी आणि आर्थिक सुबत्ता वाढवायचं असेल तर आमच्या शेतीवरच आहे. देशाची आर्थिक सुबत्ता वाढवायची असेल तर फक्त शेतीच आहे, बाकी दुसरं काय नाही. फक्त व्यवसाय येतात जातात ती गोष्ट वेगळी, मग आर्थिक कणा जर मजबूत करायचा असेल तर शेतकऱ्यांना मजबूत करणं हे सरकारचं सर्वात मोठं कर्तव्य आहे आणि सरकारनं ते करावं अशी समस्त शेतकरी बंधूतर्फे माझी सरकारला विनंती आहे.
1: बरोबर सर, म्हणजे एकंदरीत काय की शेती करत असताना तुम्हाला हवामानाचा अंदाज घेणं खूप गरजेचं आहे, म्हणजे निसर्गावरतीच अवलंबून आहे, निसर्ग कशी साथ देईल आपल्याला त्याच्यावर.
0: हवामान पण मॅडम बरोबर, हवामानचा अंदाज सांगतात मॅडम, हवामानचा अंदाज चुकलेला आहे. आता कालच मी ऐकलं आता एल निनो हे वगैरे ते आले म्हणून सांगायला आहेत, पण एल निनो यायलंय 4 महिने पुढे ढकललंय हे कधी सांगता येत नाही, त्यांना पण सदा कळेना. साधा शेतकरी सांगतोय, तुम्ही बघितला मी गेल्यानंतर शेतात गेल्यानंतर केव्हा पोष येणार सांगतो. साधे उदाहरण आहे मॅडम, तुम्ही बघितला तर आमचे ते गवतच्या वळ्या घातलेल्या असतात, त्या वळ्या घातलेल्या असल्या की नाही तिथं बगळे असतात बघा, ते पांढरे बगळे, त्या वळीवर त्या गवताच्या गंजीवर तरी बसलेले असलेले लाईन ना, एकच नगवा नव्हे लाईन ना बसले असे, पुढे समजायचं की पाऊस येणार आहे म्हणून. छोटी छोटी उदाहरणं आहेत, तुमच्या घरावर माकडं गेली पावसाचं ते साधं, आणि पश्चिमेकडे लाल ते दिसतंय बघा, ते पावसाची थोडी थोडी उदाहरणं असतात ते. आणि दुष्काळ पडायचा असेल तर घार बघा, घार सगळ्यात वरती झाडाच्या टोकावर घरटं बांधते, टोकावर घरटं बांधलं की समजायचं की ह्या वर्षी पावसा दुष्काळ पडणार आहे, आम्ही कसं पुढे जगलं पाहिजे. ह्याच या सगळ्या थोड्या थोड्या गोष्टी आहेत, पावसाचं येणं जाणं, निसर्ग कसा आहे, या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यात.
1: होय ना, म्हणजे निसर्गामध्ये राहून याचा अभ्यास तुम्हाला आला आणि तुम्ही या गोष्टी सांगू शकता की याच्यामुळे असं घडू शकतं. घडू शकतं,
0: मग आम्ही ते पुढे तयार राहिलं पाहिजे ने. आता पाऊस येणार आहे, 4 दिवसात पाऊस येणार, आम्ही काय तयारी केली पाहिजे, मग ते समजतंय म्हणून ते. म्हणून आम्ही तयारी, जाणकार शेतकरी फार विचारिक असतोय, पण ते आता हवामान घडीत एका दिवसाचं हवामान आलंय. मॅडम तुम्ही मागच्या वेळेला बघितला, गेल्या वर्षी 25 तारखेला पाऊस पडलेला, 25 जानेवारीला पाऊस पडलेला, अजून पण पाऊस पडला नाही, पण आता सांगलेत मुसळधार पावसाची शक्यता आहे म्हणून सांगलेत. मला हे जर बघितल्यानंतर आता ते मी बघालोय, जे ते दृश्य बघालोय पावसाचं, त्याला मला उदाहरण दिसालंय. पण आमचं आता काय झालंय, रब्बी हंगाम आल्याने ते रब्बी पिकं काढायला आलेत, कारण ह्याच्या 2 वर्षाच्या आधी, गेल्या वर्षी नव्हे त्या वर्षाच्या आधी, ते आम्ही मसूर वगैरे काढून ठेवलेली होती मॅडम, ती मसूर असा पाऊस पडला सांगू तुम्हाला, ते सगळं बाधून गेलं, काढून ठेवलेलं होतं, बाधून गेलं सगळं. मग गेल्या वर्षी थोडं झालं, मग आता तेच मी माझं आता वाटाणा मसूर वगैरे काढायला आले, माणसं लावायचं का नाही हा मला भीती वाटाले, कारण राप राप राप पाऊस पडला म्हणून समजा, मग रात्री 1 वाजता उठून जायचं, सगळं गोळा करायचं, त्याच्यावर प्लास्टिक घालायचं, सगळं हे असं असतंय. काय करा, आम्ही भीत नाही सोडा, काय त्या येणार आहे.
1: सगळ्यांनी तुमच्यासारखाच विचार केला सर तर म्हणजे हे जे आत्महत्यांचं प्रमाण आहे ते खरंच कमी होईल. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अडचणी असतात पण तरी सुद्धा एक पॉझिटिव्हनेस जो येतो किंवा जो उत्साह येतो एखाद्याकडे बघितल्यानंतर तो वाटेल. आणि असं कामही तुम्ही करत आहात कारण युवा शेतकरी तुम्ही तयार करताय तुमच्यासोबत आणि अशी ठिकठिकाणी मार्गदर्शन पण करताय. सेंद्रिय शेतीकडे वळा म्हणून अशी मार्गदर्शन पण तुमच्याकडून चालू आहे आणि असंच तुमचं कार्य पुढेही चालू असावं सर यासाठी आमच्याकडून शुभेच्छा आहेत तुम्हाला. आणि तुम्ही आज आम्हाला वेळ दिला त्याबद्दल थँक्यू सो मच.
0: धन्यवाद.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भ चैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलए शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.